मुगाळकप्यांक नमस्कार आणि योकार सुप्रभात. 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झाचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. मुगाळकप्यांनो तशेंच आमकां आयकात न्यूज ऑन एर ह्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय, आमची विविध भारती FM रेनबो आणि म्हादय ही तिनूय चॅनलां तुमी ह्या प्लॅटफॉर्मार आयकपाक शकतात. मुगाळकप्यांनो आजवार बेरेस्तार भारतीय सौर दीस 28 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारूच 18 जून 2026 जो दीस क्रांती दीस म्हणून वळखलो वयता. गोंयभरान बदल घडून क्रांती जाली आनी ह्या दिसाची सगळ्यांक हुनहुनीत परबी दीत आरंभ करता आयच्या पयल्या सभेचो. 5:56 जातात आनी आमी आरंभ करता आमच्या पयल्या सभेचो. सुप्रभात येवकार सगळ्यांक. तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल सुप्रभात.

मोगळ्या कॅपॅनोत मी ऐकलो पंडित सोमनाथ बुआचारी यांचा आवाज. बाकीबाब बोरकर यांची ही रचना शैली. आमचा आधार ह्या कार्यावळीन कार्यावळ मुखार वर्तना ऐकूया श्री गुरुदेव दत्त हांचे नामस्मरण. अजित कडकडे यांचा आवाज आयच्या ह्या बेरीस्तारच्या दिसा.

मगळ्या कप्यानो, अजित कडकडे यांचा आवाज तुम्ही ऐकलोय. दत्त दत्त मुखी म्हणा ह्या अभंगाखातीर. ही रचना आशिल्ली प्रवीण डवने हांची. आमचा आधार ह्या कार्यावळींतल्यान. कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया रिचर्ड रॉड्रिगीस हांच्या आवाजांतल्यान हे मुखावयले गीत.

0: आणि मग ऐकप्यानं आमचा दार ह्या कार्यावळीच्या निमाणेकडे नवीन ऐकूया भारत भूच्या सिंधू तीरावर ह्या प्रेमळ अशा भक्तिगीतान स्वप्नील बांदोडकर हांचा आवाज.
1: भारत भूचा सिंधू तीरावर सुंदर
0: गोय क्रांती दिनाच्या ह्या खेळणार ऐकूया स्वप्नील बांदोडकर हांचा आवाज ह्या गोय देशभक्तीपर गीता.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: मगळ्या केपेनो 233° 1 मीटर म्हळ्या 1287 किलोहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. स वर जावन 55 मिनटां जायत येतात आणि आता ऐकूया आयज वितरपाच्या कार्यावळींची रूपरेषा.

मग आहे पेनू, 7 वर जाऊन 5 मिनिटांचेर आज तुमका एक पाक मेळटली शुभ प्रभात ही कार्यावळ, आणि या उपरांत कार्यावळीन 7:30 वरांचेर आज ऐकात पवित्र मंगळार ह्या विषयाचेर शकुंतला भरणे इन कनेक्शन विथ गोय क्रांतीदी.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी वसतके मुखेल खबरो. गोंय क्रांती दिसाची राज्य पांवड्या वयली मुखेल कार्यावळ आज सकाळी 9:30 वरांचेर पणजे आझाद मैदानाचेर जातली. गोंयचे राज्यपाल प्रजापती अशोक गजपती राजू आनी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आझाद मैदाना वेल्या हतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र ओंपून आर्गां ओंपतले. ह्या कार्यावळीत सुटके झुजाऱ्यांच्या 22 भुरग्यांक नोकरेची नेमणूक पत्रां भेटयतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुखार प्रलंबित आशिल्लो गोवा महामार्ग कायदो पुनर्जीवन दुरुस्ती आनी प्रमाणीकरण विधेयक 2023 गोंय सरकारान फाटी घेतला. गृह मंत्रालयाच्या ह्या विधेयकात काय बदल सुचयल्यात ह्यो सुचोवण्यो आस्पान घेवन परत विधेयक केंद्रीय गृह मंत्रालयाक सरकार सादर करतलो. दक्षिण गोंयच्या फोंड्या तालुक्यातल्या बांदोडा हांगा भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हळ्यार आयआयटी गोंयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय मंत्रीमंडळाच्या बसकेंत जाला अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय सरकारच्या पुलीस खात्याच्या नवीन मुख्यालय प्रकल्पा खातीर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी पणजे पुलीस मुख्यालय प्रकल्पाचो बुनयादी फातर घालो. गोंय पर्यटन उदरगत महामंडळावरवी भौशीक खासगी भागीदारी मॉडेला खाला 40 वर्सा पोरण्या म्हापसा रेजिडेन्सीचो पुनर्विकास करपाच्या कामाचो बुनयादी फातर काल मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी घालो. गोंयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाल्ले शास्त्रीय गायक प्रसाद सावकार काल वयाच्या 98 वर्सा संवसाराक अंतरले. आयज सकाळी 10:30 वरांचेर तांचे निमणे संस्कार जातले. फाल्यां सांजेच्या 3 वरांचेर श्री बलराम निवासी शाळा काणकोण हांगा कबड्डी, खो खो, हँडबॉल, बॅडमिंटन आनी एथलेटीक खेळा प्रकारात 10 आनी 18 वर्सा पिराय गटात चले आनी चलयांच्या पंगड निवडपा खातीर निवड चाचणी आयोजीत केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: मोगळ केप्यांनो, सगळ्यांचे शुभप्रभात ह्या कार्यावळीन उभेभरीत स्वागत. आयज वार बिरेस्तार भारतीय सौर दीस 28 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यार 18 जून 2026 आनी क्रांती गोंय क्रांती दिसाची सगळ्यांक हुनहुनीत परबी दीत. मुखार व्हरया ही कार्यावळ, आयकुया आयच्या दिसाचे दिनविशेष.
1: दिन विशेष

18 जून दिन विशेष. 18 जून हो गोय क्रांती दीस. 18 जून 1946 हे दिसा डॉ राम मनोहर लोहिया हांणी गोयांत येवन पुर्तुगीजांच्या आड आवाज उठोवपाक प्रेरीत केले. 18 जून हे दिसा मडगांव जाल्ल्या बसकेंत पुर्तुगीज सरकार धावणावन उडोवपाची एकमतान घोषणा केली. खऱ्या अर्थान गोंयकारांक एकजूट करून पुर्तुगाली शासना आड उबे करपाचो संदेश डॉ राम मनोहर लोहिया हांणी दिलो तो 18 जून हे दिसा. म्हणूनच ह्या दिसाक गोंय क्रांती दीस म्हूण वळखता. ताचे उपरांत 19 डिसेंबर 1961 हे दिसा गोंय मुक्त जाले. गोंयकारांक पुर्तुगेज सत्ते आड आवाज उठोवपाक शिकयले आनी उलो मारलो तो दीस 18 जून गोंय क्रांती दीस. आनी हाचे श्रेयवता ते डॉ राम मनोहर

मगळ्याचे पेनू आज 18 जून 1946 सालात गोयात मुक्ती खातीर क्रांती सुरू जाल्ली तो दीस असलो मंगळारचो जेन्ना गोयात क्रांतीची कीट पेटिली आणि सळसळत्या रक्तान नवी दिका मेळिली तोच दीस 18 जून उदक लेगीत जाल्ले हून ही जी कविता असा तीच म्हळ्यार उदक लेगीत जाल्ले रगत आणि रगत जाल्ले हून भावा तुका याद असा 18 जून 18 जून ही कविता डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांची ही कविता गवाय दिता 18 जून ह्या दिसाची आणि ह्या दिसाच्या यादीक ऐकूया वसंत आजगावकर हांचो आवाज शुभप्रभात ह्या कार्यावळीन मुखार वेतना.

0: शुभप्रभात ह्या कार्यावळीन आता घेऊया एक लहानसो ब्रेक.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स

तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेव चॅनल. 7:25 आज आहेत. काहीच घेण्या भीतर ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंय क्रांती दिसाची राज्य पांवड्यावेली मुखेल कार्यावळ आज सकाळी पावणे 9 वरांचेर पणजी आझाद मैदानाचेर जातली. गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आनी मुखेलमंत्री दत्तोदर प्रमोद सावंत आझाद मैदानावेल्या हतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र ओपून आर्गां ओपतले. कार्यक्रमाक सभापती, मंत्री, विरोधी फुडारी, आमदार सुटके झुजारी आनी हेर मानेस्त उपस्थित रावतले. मडगांवां लोहिया मैदानाचेर आनी फोंड्या क्रांती मैदानाचेर सकाळी गोंय क्रांती दीस कार्यावळ जातली. हे निमतान सकाळी मडगांवां हांगाच्या लोहिया मैदानाचेर जावपी सुवाळ्याक भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, गोंय मुक्ती लढ्यात शहीद जाल्ल्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओपतले. हे क्रांती दिसाच्या कार्यावळीत सुटके झुजाऱ्यांच्या 22 भुरग्यांक नोकरेची नेमणूक पत्रां भेटयतले अशी माहिती मुखेलमंत्री दत्तोदर प्रमोद सावंत हांणी दिली. म्हज्या सरकाराच्या कार्यकाळांत 150 परस चड सुटके झुजाऱ्यांच्या भुरग्यांक नोकऱ्यो दिल्या अशें तांणी सांगलें.
1: Providing for the employment in the government job for the children of the freedom fighters. ही स्कीम म्हज्याच कार्यकाळात हांवें परत एकदा रिवायज केली आणि परत सगळ्या फ्रीडम फायटरांच्या भुरगे ज्यांच्यानी अप्लाय केल्या. फाल्यां 18 जून त्याच्या निमित्तात जवळपास हांव 22 भुरग्यांक आम्ही नोकऱ्यो दिता. म्हणजे फ्रीडम फायटराच्या खंयच्याच भुरग्यांक आम्ही आज पर्यंत नोकरी दिनासतना दवरूंक ना. म्हज्या टेन्युअरात या 100% भुरग्यांक दिले म्हणपाक काय हरकत ना. त्यांच्यानी आंदोलन म्हज्याच विरोधात केले, बट हांवच असतलो की ताका 100% भुरग्यांक म्हणजे सोदून काढून सुद्धा ज्यांच्या ज्यांच्यानी अप्लाय केला इतक्या जणांक नोकरी दिवपाचे आम्ही कंप्लीट करतले. हार्डली 8-10 जण उरतले, त्यांनाय बी जाता तितके बेगीन नोकरी देऊन आम्ही बी स्कीम सोपयतले.
0: केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुखार प्रलंबित आशिल्लो गोवा महामार्ग कायदो पुनर्जीवन दुरुस्ती आणि प्रमाणीकरण विधेयक 2023 गोय सरकारान फाटी घेतला. गृह मंत्रालयान ह्या विधेयकात काय बदल सुचयल्यात आणि ह्यो सुचोवण्यो आस्पान घेऊन परतून विधेयक केंद्रीय गृह मंत्रालयाक सरकार सादर करतले. सध्या खातीर आम्ही विधेयक फाटी घेतला अशी माहिती मुखेलमंत्री दत्तोदर प्रमोद सावंत हांणी दिल्या.
1: We have withdrawn the Goa Highway Law, the revival of the Operation Amendment and the Validation Bill 2023, pending before the Ministry of the Home Affairs of the New Delhi. They have suggested something suggestion for this bill. We incorporate that suggestions and then we'll put forward that bill once again. त्या खातीर आम्ही ते बिल सध्या विड्रॉ केले.
0: दक्षिण गोंयच्या फोंड्या तालुक्यातल्या बांदोडा हांगा भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हळ्यार IIT गोंयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेत जाला अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिली. फार्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालया खातीर जाय आशिल्ली अतिरिक्त जमीन सरकार मिळवून दितले, जाल्यार IIT कॅम्पसा खातीर 5,64,000 मीटर जमीन दितले असे मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी मंत्रिमंडळाच्या निर्णया वेळार सांगले.
1: IIT हॉस्टेल आमच्या इंजिनियरिंग कॉलेजाक दिताले आम्ही आणि तांची बाकीची सगळी जागा जी असा पण ती त्यांना दिताले. ॲडिशनल जागा आम्ही एक्वायर करता, तितुली ॲडिशनल जागा इंजिनियरिंग कॉलेजिकूय मेळटली. आत्ताच्या घडीक आम्ही त्यांना अप्रॉक्सिमेटली 5,00,000 स्क्वेअर मीटर ऑफ द जागा दिता. ॲडिशनल प्लायवेट लँड आम्ही थंय एक्वायर करपाक घेतल्या, त्यांना इंजिनियरिंग कॉलेजीक आम्ही आणि जागा दिताले.
0: गोयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाले शास्त्रीय गायक प्रसाद सावकार वयाच्या 98 वर्सा संवसाराक अंतरले. काल राबित्या घरात तांकां मरण आयले. तांच्या कुडीचेर आयज सकाळी 10:30 वरांचेर पणजे सांतिनेज मसणभुयेंत निमणे संस्कार जातले. गोंय सरकाराच्या पुलीस खात्याच्या नवीन मुख्यालय प्रकल्पा खातीर मुख्यमंत्री दत्तोदर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी सकाळी 9:30 वरांचेर पुलीस मुख्यालय प्रकल्पात बुनियादी फातर बसयतले. फाल्यां जावपी ह्या कार्यावळीत गोंय राज्य साधन सुविधा विकास महामंडळा वतीन सुमार 45.62 कोटी रुपया खर्च करून मी 2027 मेरेन हो इमारत प्रकल्प पुराय करतले अशें म्हळां. सरदार इंदरजीत सिंग सिद्धू हे माजी भारतीय पुलीस अधिकारी आनी समाजसेवक. ते पुलीस दळातले निवृत्त उपमहानिरीक्षक म्हळ्यार DIG आसून चंदीगडात भौशीक सुवातो स्वता जावन निवळ करपाच्या दीर्घकाळ चलिल्ल्या नागरी स्वच्छता मोहिमे खातीर तांची वळख आसा. अंदू वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार तांकां फावो जाला.
2: About 5 or 6 centuries ago, emphasizing the need to keep the environment clean, Guru Nanak ji had said that the air is akin to your teacher, water is no less than your father, and the earth is your mother. So there can't be anyone more uncouth than the one who makes the earth untidy. To litter is shameful. To clean is an act of pride. Surprisingly, people don't shy away from cleaning and not littering.
0: खेळ आणि युवा व्यवहार संचालनालयान मनोहर परिकर

मोगळ्या केपेनो 233 म्हळ्या 1287 किलोवॉल्टाचेर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल आणि तुमच्या सांगात्याक आशिल्ली आमची शुभ प्रभात ही कार्यावळ.

0: मंगळागेबांनो, कार्यावळीन मुखार वेदनात ऐकूया पवित्र मंगळार ह्या विशयाचेर शकुंतला भरणे इन कनेक्शन विथ गोय क्रांती दीस हांणी केल्ले उलोवप.
1: गोड गोड गोड गळ्यान गोमटे गोय गायता, गोड गोड

गायता। मुक्त गोएं, स्वतंत्र गोएं, गोमटे गोएं, आमचे गोएं, हे मानकुले गोएं, आणि आमी तुम्ही सगळे गोयकार आज आमी मुक्त जीण जगतात। या सैमाचे देणे घेऊन आयिल्ले आमी सगळे गोयकार गोय मुक्त जावपा खातीर आपलो प्राणपणाक लावपी स्वतंत्र झुजाऱ्यांक नमन करीत आयचो दीस आयला तो गोय क्रांती दीस। 18 जून 1946 या दिसाचे खाशेले महत्व म्हळ्यारच गोय मुक्तीच्या चळवळीचे निमाणे पर्व या दिसासावन सुरू झाले। स्वातंत्र्यवीर श्री जुलियाव मेनेजीस आणि डॉ राम मनोहर लोहिया हे खाशेले इश्ट। जर्मनीक मुखावयले शिक्षणाचे निमतान ते जर्मनी हांगा एकठांय 2-3 वर्सां रावले। डॉ राम मनोहर लोहिया हे आशिल्ले मुळांत चळवळे। एका जाग्यार ते केन्नाच बसनाशिल्ले, सतत कितें ना कितें तरी ते करत रावताले। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यांत सामके ते मग्न आशिल्ले। तांची ही धांवपळ पळोवन तांचो इश्ट गोंयचो जुलियाव मेनेजीस हांणी तांकां 4 दीस सुसेग घेवपाक गोंयां यो रे बाबा म्हूण सांगलें आनी त्या प्रमाण ते गोंयां आयलेय बी। पुणून तांचे रक्तांतच क्रांती आशिल्ली आनी गोंयच्या इतिहासांत हो मुक्ती घडोवपी क्रांती दीन येवपा खातीर तेच मुख्य जापसालदार आशिल्ले हातून दुबावना। आमकां वाट दाखोवपी हे डॉ राम मनोहर लोहिया। ते जेन्ना गोंयांत पावले तेन्ना बरेचशे गोंयकार जुलियाव मेनेजीस हांचे घरा पावले। तातून भितर पुरुषोत्तम काकोडकार, विश्वनाथ लवंदे आनी बरेचशे स्वातंत्र्य झुजारी तांकां मेळपाक गेले आनी तेन्नाच तांणी सगळ्यांनी मेळून बसून निर्णय घेतलो आनी नॅशनल काँग्रेस गोवा नावाची संस्था लिपचोरियां स्थापन केली आनी ह्या संस्थेच्या आधारान वावर सुरू केलो आनी निमाणी 18 जून 1946 ह्या दिसा क्रांतीच्या बुलंद आवाजाची मशाल पेटली मडगांवच्या लोहिया मैदानार। तोंड आसून मोने, मत आसून भरमेल्ले अशा उतिकायेन गोंयचे मातयेंत पुर्तुगालांच्या दडपणाखाल घुसमटून जगतल्या गोंयकारांक स्वातंत्र्याचो दिश्टावो जालो। कवी बाकी बाब बोरकार हांच्याच काव्यांतल्यान हो दिश्टावो कथन करचो जाल्यार योगायोगान आयचोय दीस हो मंगळार आसा आनी ह्या कवितेचें नांवूय आसा पवित्र हो मंगळार। पवित्र हो मंगळार, आयचो पवित्र हो मंगळार, पवित्र हो मंगळार, आयचो पवित्र हो मंगळार, आज गाजतलो धेक शिवाचो हांगाच ह्या मुर्तार। दूधसागराच्या दोंगरा दर्या उबारून हात, लाख जिवानी सभा सभानी दिया दिया साथ, आणि सत्रीच्या उठा शिळानो लाया लाल तिळे, या वाऱ्यानो फुलया आमच्या काळजातले इंगळे, कुळदेवतानो

लवे लवेतल्यान करा बेगीन संसार, पवित्र हो मंगळार, आयचो पवित्र हो मंगळार. वळी बरयल्यो ह्यो ज्यो तांची सुखचे पयली शाय, वळी बरयल्यो ह्यो ज्यो तांच्यो सुखचे पयली शाय, भरून दोळे हांवें पळयली उसळलेली लाय. धन्य लोहिया, धन्य लोहिया, धन्य भूय ही, धन्य तिचे पूत, धन्य तांगेलो त्याग पळयल्ली दोळ्यांतली ती ज्योत. धन्य हांवूय बी, धन्य हांवूय बी बरयलेल्याचो जिवंक साक्षात्कार, पवित्र हो मंगळार, आयचो पवित्र हो मंगळार. प्रसाद मेळ्ळो नाल्लूय फुटलो, प्रसाद मेळ्ळो नाल्लूय फुटलो, घुडी उबी जाली, तिळो घणघणीत लावन आमगेली आवय पळया आयली, तिळो घणघणीत लावन आमगेली आवय पळया आयली. भंय गेले, भंय गेले, जय आयले संचित फळफळले आयज, भंय गेले, जय आयले संचित फळफळले आज, चडा चडा रे आता यशाची सासनाची पाज. हिचेच आमी पूत, हिचेच आमी पूत, हिच्या स्तव दिवं रक्ताची धार, पवित्र हो मंगळार, आयचो पवित्र हो मंगळार. दिपा राण्यांचे आणि पिंतांचे घेऊन व्हड नाव, घालून बोटा घाव चला रे नवे तिळे लाव, देखून चाखून रगत पळया हे आमी भाव भाव, देखून चाखून रगत पळया हे आमी भाव भाव, खाना खानो लावून या फुडे एकच जाऊन राव, खाना खानो लावून या फुडे एकच जाऊन राव, झुजून आता मरिया करिया भांगराचो संसार, पवित्र हो मंगळार, आयचो पवित्र हो मंगळार, पवित्र हो मंगळार, आयचो पवित्र हो मंगळार. मोगाळीक बेनो, बाकी बाबाची ही कविता तेन्ना तांच्या पोट तिडकीची आणि क्रांती करपाची तयारी ह्या लोकांची कितली आशिल्ली हाची आमकां तुमकां सगळ्यांक कल्पना तर येताच. खंयची क्रांती फळादीक जावपा खातीर गडगंज अशी बुन्याद जाय पडटा हेय बी ही कविता आमकां शिकयता. लोहियाच्या निर्भीडकायेन, लोहियाच्या निर्भीडतायेन गोंयकारांचे रगत शिवशिवले, कोणाच्यानच वगी बसूंक जायना जाले. गोंय मुक्तीचो नवो इतिहास घडोवपाची किटाळ हे पुण्य भुयेचेर पडली. एका वटेन भारत देश स्वतंत्र जावपाच्या तेंगशेर पाविल्लो आणि दुसरे वटेन गोंयच्या भुयेक दुवाळे लागिल्ले पुर्तुगालां कडल्यान मुक्त जावपाचे. आज आमी तुम्ही सगळे जाण बिनधास्त स्वतंत्र जीण जगतात, पूण त्या समयार तुम्ही जाणात गोंयांत लोकांक मत स्वातंत्र्य नाशिल्ले, गोंयांत लोकांक स्पष्ट आणि मेकळेपणान उलोवपाचो अधिकार नाशिल्लो, गोंयांत चार लोकांक एकठांय येवन लेगीत उलोवपाक मनाय आशिल्ली, सडेतोड बरोवन व्यक्त जावपाचोय अधिकार तोय नाशिल्लो. तेन्ना प्रत्येक गजाल सेन्सर जाताली, लग्नाच्यो व्हवळीको लेगीत. असले हे परकियांचे जिणे जगप तरी कशे? आमचो गोंयचो लोक सामकोच वाजेल्लो. या पुर्तुगीजांच्या सत्तेक पुर्तुगीज राजवट कशी करून सोपोवपाची आशिल्ली अशें सगळ्यांकच दिसताले, आणि सगळे जाणांक सुटका ही जायच आशिल्ली. अशे तरेन 73 वर्सां आदीं रस्त्याचेर स्वातंत्र्याचो आवाज फुटिल्लो. सगळ्यांकच स्वातंत्र्य जाय आशिल्लें, सगळ्यांकच मुक्तता जाय आशिल्ली. 18 जून 1946 ह्या दिसा लोहिया मैदानार भौशीक सभेचें आयोजन केल्लें. डॉ लोहिया, डॉ जुलियांव मेनेझीस थंय पावले आणि लोकांनी भरपूर गर्दी केली. गोंयकाराच्या आणि गोंयच्या जय जयकारांनी लोक व्हडावडान घोषणा देऊक लागले. डॉ लोहियांनी आपले भाषण बरोवन हाडिले आणि ते आता वाचतले. इतल्यान पोलीस आयले आणि तांकां मडगांवच्या पोलीस स्टेशनार धरून व्हेले. तांचे फाटोफाट आमचे गोंयचे कितलेशेच तरणाटे पोलीस स्टेशनारी पावले. हेवटेन डॉ लोहिया हांणी बरयल्ले भाषण तांणी काढून आपले इश्ट विश्वनाथ लवंदे हांचे कडेन दिले. ते तांणी जमिल्ल्या लोकांक वाचून दाखयले. तातूंत तांणी म्हळे, आमी तुमकां कणखर आवाजान उलो मारतांव, तुमी जाणात आमी कित्याक झुजतात? मुक्तताये खातीरच न्हय, हाची आमकां तुमकां सगळ्यांकच जाण आसा. आमचो हावेस, आमकां उलोवपाचो हक्क, आमकां बरोवपाचो हक्क, ह्यो सगळ्यो गजाली चिड्डून उडयल्यात. आमी आणि तुम्ही सगळे जाण एकठांय जावून एक नवे गोंय घडोवया, ज्या गोंयांत एकान एक गोंयकार सुखी नागरीक जावन जगतलो आणि हांगा लोकशाय नांदतली.

आज आमी लोकशाही नांदतात. 19 डिसेंबर 1961 ह्या दिसा गोंय मुक्त जालें. आमी आज स्वतंत्र गोंयांत स्वतंत्र प्रदेशांत सुखान जगतात, आनंदान रावतात. आमी आमचे सुख जगतना आमी तांकांय याद करुया. डॉ राम मनोहर लोहियाच्या सांगातान आपलो जीवपणाक लावून झुजपी या सगळ्या सुटके झुजाऱ्यांक काळजाचे वंदन करुया. आमचो दिनवास व्यक्त करुया बाकी बाबाच्याच उतरांनी सासाय जागयतना म्हणूया. तेन्नाच्या 7 लाख लोकसंख्येक धरून ताणी बरयले हे काव्य आमी जागोवया. आणि आयज 18.2 लाख लोकां मेरेन हो आवाज आमी पावोवया. आणि मुक्त गोंयान ह्या लोकांक आमची मना सावन आर्गां ओपुया. कवितेचे नाव आसा नवे युग. 7 लाख गोंयकार आमी युग नवे फुलयतले, अंदल्यात मंत्र जिवी ते फाल्यां उलयतले.

फुलैतले सात लाख गोयकारा मी युग नवे फुलैतले अंडल्यात मंत्र जीवी ते फाल्या उलैतले ओन घेऊक वैली घुडी होमखनात आमची उडी

मोगळा कविनो ही आशिली शंकर भंडारी हांची ही रचना व्यंकटेश गोडखिंडे हांणी संगीतबद्ध केल्ले हे देशभक्तीपर गीत तुम्ही ऐकले शुभ प्रभात ह्या कार्यावळीन. मोगळा कविनो आज क्रांती दीस आणि ह्या दिसाचे एक वेगळे असे खाशेलेपण असा. डॉक्टर लोहिया आणि डॉक्टर जुलिया मिनेझीस हांणी सालाजार सरकारा आड लढपाक ह्या दिसा प्रयत्न केलो. लोकांक प्रवृत्त केले गोयात क्रांती घडवून हाडपाक ह्या दोघांचो मोलाचो वाटो असा. 18 जून 1947 ह्या सालांत तांणी मडगाव सभा घेतली आणि लोकां मदीं मुक्तीची ज्योत पेटयली. गोंयची मुक्ती चळवळ बरोबर

लोकांचो खूब असो साचो किंवा लोकांची खूब अशी गर्दी जमलेली आणि ह्या दिसाचे महत्व तितलेच खास असा. मोगळ्या कब्यानं तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल आणि तुमच्या सांगाताक आसा आमची शुभ प्रभात ही कार्यावळ.

शुभ प्रभात ह्या कार्यावळी निमाणे गडेंवतना ऐकूया युसुफ शेख हांची ही रचना व्यंकटेश कोटखिंडी यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत शुभ प्रभात ह्या कार्यावळी.

सोपशेखांची ही रचना व्यंकटेश गोडखिंडी यांनी संगीतबद्ध केले. हे गीत शुभप्रभात ह्या कार्यावळीन आणि ह्या गीताबरोबर शुभप्रभात ही कार्यावळ मोगाळकपणे हंगात सोपता.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय क्रांती दिसाची राज्य पावण्यावेली मुखेल कार्यावळ आयज सकाळी 9:45 पणजे आझाद मैदानाचेर जातली. गोंय क्रांती दिसाच्या कार्यावळीत सुटके झुजाऱ्यांच्या 22 भुरग्यांक नोकरेची नेमणूक पत्रां भेटयतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुखार प्रलंबीत आशिल्ले गोवा महामार्ग कायदो पुनर्जीवन दुरुस्ती आनी प्रमाणीकरण विधेयक 2023 गोंय सरकारान फाटी घेतला. गृह मंत्रालयान ह्या विधेयकांत कांय बदल सुचयल्यात. ह्यो सुचोवण्यो आसपावन घेवन परतून विधेयक केंद्रीय गृह मंत्रालयाक सरकार सादर करतले. दक्षीण गोंयच्या फोंडा तालुक्यातल्या बांदोडा हांगा भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी गोंयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेत झाला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय सरकाराच्या पुलीस खात्याच्या नवीन मुख्यालय प्रकल्पा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज सकाळी 9:30 पणजे पुलीस मुख्यालय प्रकल्पात बुनयादी फातर बसयतले. गोंय पर्यटन उदरगत महामंडळावरवी भौशीक खासगी भागीदारी मॉडेला खाला 40 वर्सा पोरण्या म्हापशा रेजिडेन्सीचो पुनर्विकास करपाच्या कामाचो बुनयादी फातर काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी घालो. गोंयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाल्ले शास्त्रीय गायक प्रसाद सावकार काल संवसाराक अंतरले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. खनिज तेलाच्या किमतीत घट. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd largest एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd largest एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा.

0: सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा। आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था। टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट।
1: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीने स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे। खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे। दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुजची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरु करणं हा या कराराचा उद्देश आहे। इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत। तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत। झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे। या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत। सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे। 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे। मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे। भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे। येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 1,70,000 अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे। देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे। संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं। ते 98 वर्षांचे होते। मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयुग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे। प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली। पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसले, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील। भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला। शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला। त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला। शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान। संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. फ्रांस दौऱ्याच्या निमाण्या पावण्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती पॅरिसाक पावले. भारत आनी युनायटेड किंगडम हांणी सर्वसमावेशक अर्थीक आनी वेपार कबलात सीईटीए अंदु 15 जुलय सावन लागू जातली अशें जाहीर केलां. आयसीसी बायलांच्या T20 क्रिकेटांत काल राती लीड जातल्या हेडिंगली हांगा जाल्ल्या अ गटांतल्या मॅचींत भारतान नेदरलँड्साक 95 धावण्यांनी हारयलो. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. ती इंदोराक पावतली आनी उपरांत ब्रह्मकुमारी संस्थेन आयोजीत केल्ल्या कार्यक्रमाक उपस्थित रावपाक बैतूल वतली. 19 जूनाक पश्चिम बंगालातल्या कलाईकुंडा हांगा वचपा आदी राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय सिकल सेल एनिमिया दिसा निमतान आयोजित कार्यक्रमाक उपस्थित रावतली. 21 जूनाक राष्ट्रपती मुर्मू जबलपुरांत आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या कार्यक्रमात सहभागी जातली आनी राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दिक्षांत समारंभाक मुखेल सोयरी म्हण हाजीर रावतली. फ्रांस दौऱ्याच्या निमाण्या पावण्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती पॅरिसाक पावले. फ्रांसाच्या राजधानीत पावतकच तांच्या हॉटेलांत जमिल्ल्या भारतीय समाजातल्या लोकांनी तांकां उमेदीन येवकार दिलो. पॅरिसांत प्रधानमंत्री मोदी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों हांचे वांगडा विवाटेक 2026 कार्यावळीक हाजीर रावपाचे आसात. विवाटेक ही युरोपातली सगळ्यात व्हडली तंत्रज्ञान आनी स्टार्टअप परिषद. हे परिषदेंत प्रधानमंत्री मोदी भारताची वाडटी नवोपक्रम पर्यावरण प्रणाली आनी तंत्रीक उदरगतीचेर भर दितले अशी अपेक्षा आसा. हाचे आदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय विशीं सुरक्षीत समावेशक आनी मानव केंद्रीत दृश्टीकोन स्विकारपाचे आवाहन केले. एआयचे खरे मोल मशीनाच्या क्षमतेत नासून ते सादारण नागरिकांक कितले प्रभावीपणान सक्षम करता हाचेर आसा असो तांणी भर दिलो. एव्हियानात जाल्ल्या G7 शिखर सभेत एआयची सुरक्षीत नेटान आनी कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करप ह्या विशयाचेर उलोवप करतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की एआयत मनशाच्या जिविताच्या दर एका तासांत बदल करपाची तांक आसा. डिजिटल युगांत भुरग्यांची संरक्षण करपाची गरज अधोरेखीत करतना तांणी शिटकावणी दिली की एआय शिक्षण आनी सृजनशीलताय वाडूंक शकता, पूण योग्य सुरक्षा उपाय योजना ना जाल्यार तरणाट्या वापरप्यांक चुकीची म्हायती डीप फेक आनी सोशणाक बळी घालूंक शकता. G7 फुडाऱ्यांनी संतुलित शाश्वत आनी लवचीक उदरगतीक चालना दिवप, गंभीर खनिजांची पुरवण साखळी सुरक्षीत करप आनी अल्पवयीन भुरग्यां खातीर सुरक्षीत डिजिटल सुवात तयार करपाचो हेतू आशिल्ली 3 महत्वाची घोषणा स्विकारली. ह्या उपक्रमाक जायत्या भागीदार देशांनी तेको दिलो. फ्रांसातल्या एव्हियानात जाल्ल्या G7 शिखर सभेंत फुडाऱ्यांनी संतुलित आनी लवचीक उदरगतीविशी निवेदन जारी केले. तातूंत स्थिर उर्जा बाजारपेठ, सुरक्षीत पुरवण साखळी आनी जागतीक अर्थीक संस्थांनी सुदारणा करपाची गरज आसा हाचेर भर दिलो. होर्मूज समुद्र धुनीतल्यान सुरक्षीत जहाज येरादारी परतून सुरू करप, मनमानी निर्यात निर्बंध टाळप आनी वाढत वचपी संवसारीक अर्थीक असमानताय पयस करप हाचेर तांणी भर दिलो. भारत आनी युनायटेड किंगडम हांणी सर्वसमावेशक अर्थीक आनी वेपार कबलात सीईटीए अंदु 15 जुलय सावन लागू जातली अशें जाहीर केलां. सामाजीक सुरक्षा कबलात, जाका ड्युअल कॉन्ट्रीब्युशन एग्रीमेंट DCC अशेंय म्हणटात, लेगीत त्याच दिसा लागू जातलो अशी माहिती वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान दिल्या. तशेंच DCC खाला सवलतीचो कालावधी 3 वर्सांवयल्यान 5 वर्सांमेरेन वाडयला, जो भारतातल्या तात्पुरत्या कामगारांक एक व्हड जमेची बाजू आसा अशें मंत्रालयान नदरेक हाडला. ह्या कबलातीक अर्थीक मुत्सद्देगिरीचो जैत अशें वर्णन करतना केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगले की सीईटीए आनी दोट्टी योगदान कबलात एकाच वेळार चालीक लायल्यार भारताच्या निर्याती खातीर म्हत्वाची नवी संद मेळटली, कारण भारताक 99% शुल्क श्रेणीर बेगोबेग शुल्क मुक्त प्रवेश मेळटलो. हाका लागून कापड, चामडे, दर्या उत्पादन, अभियांत्रिकी आनी प्रक्रिया केल्ले अन्न ह्या क्षेत्रांक कसलोच गैरसोयी शिवाय सर्त करपाक मेळटली आनी संवसारीक पावण्यावेली उत्पादन पुरवण शक्य जातली अशें तांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाश

0: आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावल्यो खबरो. भारत ब्रिटन व्यापक अर्थिक आणि व्यापार कबलातीक लागून भारत आणि युनायटेड किंगडम हांचे मदले द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीक व्हड चालना मेळटली असे प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत मोदी हांणी नदरेक हाडले की ह्या कबलाती वरवीं भारतीय शेतकार, कामगार, सुक्ष्म, ल्हान आनी मध्यम उद्देग, स्टार्टअप आनी नवनिर्माण करप्यां खातीर जायत्यो संदी उक्त्यो जातल्यो आनी विकसीत भारत 2047 हे ध्येय साध्य करपाक म्हत्वाचे योगदान मेळटले. पर्यावरण, रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगले की निकृष्ट जाल्ली जमीन पुनर्जिवीत करपाचे सरकाराचे प्रयत्न फक्त निसर्गाची सेवा करपापुरते मर्यादित नसून ते मानवतेचे भविष्य सुरक्षित करपाप्रती आशिल्ली एक वचनबद्धताय असा. नवी दिल्लीत वाळवंटीकरण आणि दुष्काळ रोखपाच्या जागतिक दिसा निमतान आयोजित कार्यक्रमात ते उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 26 दशलक्ष हेक्टर निकृष्ट जमीन पुनर्जिवीत करपाचे उद्दिष्ट निश्चित केला आनी सरकार हे उद्दिष्ट साध्य करपाक सक्रियपणान काम करता असे यादव हांणी नमूद केले. शारातल्या हुंवार उदकाचे व्यवस्थापन करपाक रामसर थळा म्हळ्यार पाणथळ सुवाती म्हत्वाची भूमिका निभायतात, तशेंच अतिरिक्त उदक साठवण क्षेत्रांचे डार्क झोन म्हणजे जंय भूजल पातळी अत्यंत खालावयल्या अशा भागात रुपांतर जावपापासून रोखप आनी जमनीची सुपीकता टिकोवन दवरप हातूनय ती मदत करता असे मंत्र्यांनी अधोरेखित केले. नैसर्गिक शेतीचे महत्व अधोरेखित करताना विशेषतः डार्क झोन जावपाचो धोको आशिल्ल्या आणि जमनीची क्षारपणा वाढत आशिल्ल्या क्षेत्रांच्या संदर्भात यादव हांणी म्हणले की युरिया आणि रसायनिक खतांच्या अतिवापरान एक वाढते संकट निर्माण झाला. हे दीर्घकालीन पर्यावरणीय शाश्वततेबाबतूय गंभीर चिंता निर्माण करता असे त्यांनी सांगले.
2: पूरी तरीके से अपने मंत्रालय की प्रतिबद्धता, माननीय प्रधानमंत्री जी ने जो COP 2014 की दिल्ली डिक्लेरेशन के समय में करी थी कि हम 26 मिलियन हेक्टर को 2030 तक एक तरीके से रेस्टोरेशन का काम करेंगे. भारत सरकार अपने ग्रीन इंडिया मिशन में लगभग 1.7 लाख हेक्टर जमीन का कार्य हमने किया है और कैंपा के समर्थन से भी पिछले 5 वर्षों में 3.2 लाख हेक्टर का हम लोगों ने फॉरेस्टेशन करने का काम किया है.
1: सरदार इंदरजीत सिंग सिद्धू हे एक माजी भारतीय पोलीस अधिकारी. ते पोलीस दलातले निवृत्त उपमहानिरीक्षक DIG असून चंदीगडात भौशीक सुवातो स्वतः स्वच्छ करपाच्या दीर्घकाळ चलिल्ल्या नागरी स्वच्छता मोहिमे खातीर तांची वळख असा. तांच्या ह्याच सेवेचो गौरव म्हण अनुवर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री तांकां फावो जाला.
3: About 5 or 6 centuries ago, emphasizing the need to keep the environment clean, Guru Nanak ji had said that the air is akin to your teacher, water is no less than your father, and the earth is your mother. So there can't be anyone more uncouth than the one who makes the earth untidy. To litter is shameful. To clean is an act of pride. Surprisingly, people don't shy away from cleaning and not littering.
1: ICC बायलांच्या T20 क्रिकेटांत काल राती लीड जातल्या हेडिंगली हांगा जाल्ल्या अ गटातल्या मॅचींत भारतान नेदरलँड्साक 95 धावण्यांनी हारयलो. भारतान 20 षटकांत 5 बाद 209 धावण्यो केल्यो. स्मृती मानधनाक सामनावीर घोषित केली. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य भारतातल्या कांय वाठारांनी आनी उपहिमालयाच्या अस्तंत बंगालात व्हड ते सामके चड पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. अस्तंत बंगाल, कोकण, गोंय आनी ओडिशा हांगा उष्ण आनी दमट हवामानाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळयला. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. फ्रांस दौऱ्याच्या निमाण्या पावण्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती पॅरिसाक पावले. भारत आणि युनायटेड किंगडम हांणी सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कबलात CETA अनु 15 जुलै सावन लागू जातली असे जाहीर केला. ICC बायलांच्या T20 क्रिकेटात काल राती लीड्सातल्या हेडिंगली हांगा जाल्ल्या

नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. फ्रांस दौऱ्याच्या निमाण्या पावण्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती पॅरिसाक पावले. भारत आनी युनायटेड किंगडम हांणी सर्वसमावेशक अर्थीक आनी वेपार कबलात सीईटीए अंदू 15 जुलय सावन लागू जातली अशें जाहीर केलां. गोंय क्रांती दिसाची राज्य पावण्यावेली मुखेल कार्यावळ आयज सकाळी 9:15 पणजे आझाद मैदानाचेर जातली. गोंय क्रांती दिसाच्या कार्यावळीत सुटके झुजाऱ्यांच्या 22 भुरग्यांक नोकरेची नेमणूक पत्रां भेटयतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय सरकाराच्या पुलीस खात्याच्या नवीन मुख्यालय प्रकल्पा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आज सकाळी 9:30 पणजे पुलीस

मुख्यालय प्रकल्पांत बुन्यादी फातर बसयतले. गोंय पर्यटन उदरगत महामंडळावरवी भौशीक खाजगी भागीदारी मॉडेला खाला 40 वर्सा पोरण्या म्हापसा रेजिडेंसीचो पुनर्विकास करपाच्या कामाचो बुन्यादी फातर काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी घालो. गोंयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाल्ले शास्त्रीय गायक प्रसाद सावकार काल संवसाराक अंतरले. आयसीसी बायलांच्या टी ट्वेंटी क्रिकेटांत काल राती लीड्सांतल्या हेडिंगली हांगा जाल्ल्या अ गटांतल्या मॅचींत भारतान नेदरलँड्साक 95 धावण्यांनी हारयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मग ऐकबॅनो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल आणि तुमच्या सांगतात आशिली चित्रसंगीत ही कार्यवळ. कार्यवळ मुखार व्हरता ऐकूया राहत फतेह अली खान यांचा आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.

राहत फतेह अली खान हा आवाज ऐकलं तुम्ही चित्रसंगीत ह्या कार्यावळीत. आणि कार्यावळ मुखार पडताना आता अरिजित सिंग हांचा आवाज चित्रसंगीत ह्या कार्यावळीतल्यान.

मग ऐकवानी आशिले यंगिस्तान ह्या फिल्मातले गीत अरिजित सिंग हांचो आवाज आणि कार्यावळीन मुखार वेतना अमित त्रिवेदी हांचो आवाज ऐकुया मुखावेल्या सुवातेर.

वाजीर ह्या फिल्मातले हे गीत असले श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांचा आवाज तुम्ही ऐकलं. चित्रसंगीत ह्या कार्यवहीन आणि कार्यवळ निमाने कडेन वर्तना ऐकूया अरिजित सिंग आणि नीती मोहन यांचा आवाज ह्या मुकावल्या गीता खातीर.

श्रोतेहो 233 एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी महादेव चॅनल. वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया बकुळ पंडित यांच्या आवाजात हे सुंदर असं नाट्यसंगीत.

बकुळ पंडित यांच्या आवाजात तुम्ही हे नाट्य संगीत ऐकलत. मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे स्वर.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात तुम्ही ऐकलं हे गाणं मराठी संगीताच्या कार्यक्रमात. आणि पुढे जाताना मी राधिका हे गीत

0: वैशाली सामंत यांच्या आवाजात हे गाणं तुम्ही ऐकलं मराठी संगीताच्या कार्यक्रमात. आणि या गाण्याबरोबर मराठी संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपला नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

मोगळ्या केपांनी तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल. 10 वरां जाता कांयच खिणा भितर सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आयकपाक रावात.

आणि कात्र्यांच्या कार्यावळीत निमाणेकडे नुतना ऐकूया हेमा सरदेसांचा आवाज कुकुर कुकू ह्या कात्र्या खातीर. आणि या कात्र्या बरोबर कात्र्यांची कार्यावळ हांगा सोपता.

मगर कपनों ने या कतरा बुरबुर हमची कतरंची कार्यवर हंगा सप्ता तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल आणि आता वेळ जाता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीची कार्यावळी नायजायकात सदाशिव टिपण्णा मुळे यांचे शहनाई वादन राग गुजरी थोडी आणि त्या उपरांत राग जौनपुरी

0: प्लास्टिकापासून पैस राहूया, प्लास्टिकाचा वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया, स्वच्छता ही सेवा।
1: आज 18 जून गोयच्या इतिहासातलो एक भोव मोलाचो आणि पवित्र दीस, गोय क्रांती दीस। 1946 वर्षा ह्याच दिसा डॉ राम मनोहर लोहिया आणि गोयकारांच्या मनात पोर्तुगीजा आड 7-8 झुजपाची कीट पेटयली।

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचे काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

Ay, qué pena. आपल्या अभिनयान कितलीशीच वर्सां राज्य करपी आनी नामनेचे गायक अभिनेतो प्रसाद सावकर आयज आमच्या मदीं ना. तांच्या निधनान संगीत विश्वातली एक सुवर्णयुगीन काळाच्या पडद्याआड गेल्या. आयज आमी तांच्या अथांग संगीत प्रवासाक याद करून तांकां मनाकाळजासावन श्रद्धांजली ओंपतात. आयकुया प्रसाद सावकार हांच्या आवाजांतलें गीत.

0: संक्रांत
1: है, है? आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोनावेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण अशे की तो फकत कुडीचेरूच काम करीना तर

0: की तो फकत कुडीचेरूच काम करिना तर कूड मन श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता।
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता। योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता। योगात कसलीच सर्त नसता। योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय।
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात। योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा। भुरग्या सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात।
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय तर जीवित जगपाची एक कला।
0: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा, पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड मन श्वास भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता। देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता पण योग आमका सुप्रसन्न समतोलित आणि आनंदी करता।
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा।
3: योगक्षेमं वहम्याहम्।

सुमन कल्याणपूर हांच्या आवाजात आम्ही ऐकलंय आपस की बात या फिल्मातलं गीत. आणि ह्या गीता सांगतकच आईची आमची गाता रहे मेरा दिल ही खऱ्या वळांगात सोपता.

0: कारण की नाटा एक उपक्रमात बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ असतली.
1: अरे अरे अरे गुळयांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
2: आगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो.
1: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
2: किदें?
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किदें कळें सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.
0: दोनशे 233° मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादाई चॅनला वेल्यान आमी उलयता. आयकुया बायलां खातीर आशिल्ली ही कार्यावळ असतुरी.

0: क्रांतीदीस हाजीर संगीता उल्लास नायक हांचे उलोवप आतां आमी आयकुया.
1: नमस्कार, हांव संगीता नायक. गोंय क्रांती दिसाची सगळ्यांक गोंयकारांक हुनहुनीत परबी. गोंयांत दर वर्सा 18 जून हो दीस गोंयच्या मुक्ती संग्रामा खातीर लढिल्ल्या स्वतंत्र सैनिकांचो उगडास म्हणून मनयतात. गोंयची क्रांती ही एक इतिहासीक घटना न्हय, तर ती अदम्य मानवी आत्म्याचो पुरावो जावन आसा. ती अशा समाजाची मदार जावन आसा जंय समानता, न्याय आणि स्वतंत्र राज्य करता. आपणाल्या पूर्वजांनी अतुलनीय धैर्यान आणि दृढ निश्चयान आपणाले यथाशक्तीक दिल्ले ते एक आव्हान जावन आसा. अशा ह्या वीरांनी गोंयच्या जनतेक पोर्तुगीजांच्या अत्याचारातून बंधनातून मुक्त करपा खातीर केल्ल्या त्यांच्या बलिदानाक कृतज्ञपूर्व सलाम करूया. गोंय मुक्त करपाक लढिल्ल्या वीरांच्या धाडसाचे वर्णन करताना गोंयचे नामनेचे कवी बाब मनोहरराय सरदेसायान काळजाक हात घालपी आपणाल्या कवितेत म्हळा, उदक लेगीत जाल्ले रगत रगत जाल्ले हुन उदक लेगीत रगत जाल्ले रगत जाल्ले हुन आयक भावा याद आसा न्ही तुका हो दीस 18 जून. आयक भावा याद आसा न्ही तुका हो 18 जून. या त्यांच्या उतरांनीच कळून येता की पूर्वजांनी आपणाल्या जीवाची पर्वा करिनासतना मुक्ती खातीर केल्लो ताजो त्याग. सुमार 450 वर्सां पयलीं भारत देश इंग्रजांच्या तावडीन आशिल्लो आणि गोंयचेर पोर्तुगीज राज्य करताले. 15 ऑगस्ट 1947 भारत देश इंग्रजांच्या तावडीतल्यान मुक्त झालो आणि महाराष्ट्राचो शेजारी गोंय मात पोर्तुगीजाच्या तावडीन उरलो. निसर्गरम्य अशा ह्या गोंयांत लोक गुण्यागोविंदान वावुरताले. पूण एक दीस पोर्तुगीज वेपारी मसाल्याचो वेपार करपाच्या निमतान कांय पोर्तुगीजांक घेवन गोंयांत आयलो. ताचे नाव आशिल्ले वास्को द गामा, जो नगरसेनेचो कमांडर आशिल्लो. तो गोंयांत आयलो आणि हळूहळू ताणें आपणाले पांय गोंयांत रोवपाक सुरवात केली. ताजे गोंयांत येवपाचे उद्दिष्ट एकूच आशिल्ले, ते म्हणजे गोंय आपणाल्या ताब्यान घेवचे. आणि तेन्नासान सुरू झाली गोंयकारांच्या अत्याचाराची आणि जुलूमशाहीची साखळी. तो गोंयकारांक गुलामा सारखो वागोवपाक लागलो, तांचेर अमानुष अत्याचार करपाक लागलो. त्या वेळार गोंय हे अशे ठिकाण आशिल्ले जंय परक्यांची सत्ता आशिल्ली. गोंयकारांक मोकळेपणान उलोवपाचो हक्क नाशिल्लो. जाहीर सभा घेवपाक सक्त मनाय आशिल्ली. भाषण बंदी बंद आशिल्ली. ना पेपर ना नाटक. चुकून कोणे मज हिंद म्हटले तर ते लोकांक मार मार मारताले आणि बंदखणीन घालताले आणि तांकां क्रिस्ती धर्म आपणावपाक सक्ती करताले. अशा तरेच्या दहशत आणि दडपशाही गोंयची जनता विटून गेली. 15 ऑगस्ट 1955 एक खबर छापून आयली, देशभरातील सत्याग्रहींनी गोंयात प्रवेश करचो. ही खबर कळताच देशभरातून वेगवेगळे गट गोंयच्या सीमांतून गोंयात आयले आणि सगळ्यांनी एकठांय जावन गोंयात विमोचन समिती स्थापन केली. बांदा ते दोडा मार्ग आणि पत्रादेवीच्या सीमेतून सत्याग्रही व्हडा प्रमाणात गोंयात येवपाक लागले. साल 1954 सुरू झाल्लो गोवा मुक्तीचो लढो 1955 व्हड रूप धारण केले. पत्रादेवीच्या सीमेतल्यान आयिल्ल्या गटान पंजाबचो 21 वर्सांचो तरणाटो सरदार कर्नल बेनीपाल आशिल्ले. ते उच्च शिक्षित आणि नवेच लग्न झाल्ले आशिल्ले. पोर्तुगीजांक गोंयातल्यान धावणांक घालपाचो आणि तांची सत्या खिळखिळी करपाची हेच एक तांचे सपन आशिल्ले. देशभरातून सत्याग्रही गोंयच्या सीमेत दाखल झाल्यात ही खबर पोर्तुगीजांक कळली आणि त्यांनी आपणाली फौज वाढवपाक सुरू केली. सत्याग्रही दिसतात त्यांचेर गोळ्यो घालचे असे आदेश त्याने आपणाल्या सैन्याक दिले. त्याच वेळार सरदार कर्नल बेनीपाल पोर्तुगीजाच्या तावडीन सापडले. पोर्तुगीजांनी तांकां गोळ्यो घालून जिवंत मारून उडयलो. कांय लोकांक अक्षरशा कापून उडयले. रस्त्याचे रक्ताचे सडे व्हावताले असे म्हणतात. गोंयच्या मांडवी न्हंयतल्यान 8 दीस तांची प्रेता व्हावून वताली. न्हंयचे उदक तांबडेच जावन आशिल्ले. आयकूनच हांगर काटो उबो रावतल्या प्रसंगाक सत्याग्रहींनी कशा तरेन तोंड दिला आसत हे सुद्धा चितूक जायना. पोर्तुगीज गोंयकारांचो अतोनात छळ करताले. सरदार कर्नल बेनीपाल

उच्च शिक्षीत आणि धडाडीचे नवेच लग्न जाल्ले आशिल्ले. ते आपल्याल्या साथीदारा बरोबर गोयात आयले. बांदा ते पत्रा देवीच्या हद्दीत रक्ताचे सडे वावताले. त्यांच्या बलिदानाक कृतज्ञपूर्व सलाम करूया. सत्याग्रहीचे वेगवेगळे गट गोयात येतात हे पळोवन पोर्तुगीजांनी आपल्याले सैन्य बळ वाढोवपाक सुरू केले. व्हडा प्रमाणात सत्याग्रही मारले गेले. तातूनय सेनापती बापट यांच्या बलिदाना उपरांत जनता पेटून उठली आणि गोय विमोचन समिती घडयली. गोयच्या हद्दीत पेडण्या तालुक्यातल्या पालये ह्या गावात पन्नालाल यादव हे क्रांतीवीर आयले आणि राष्ट्रगीत म्हणत पालयेच्या देवळाच्या आवारात ताणे देशाचो झंडो फडकायलो. हे पळोवन दुष्ट पोर्तुगीजांनी ताका आशिल्ल्या त्याच अवस्थेन त्यांच्या छातयेर गुळयो घातले. तांकां जितोच मारून उडयलो. अशें म्हणतात की त्यांचो मृत्यूदेह आख्खो दीस देवळाच्या आवारात पडून आशिल्लो. ह्या घटनेचे साक्षीदार शशिकांत तिळवे हे दोळ्यांत दुखां हाडून सत्याग्रहीची दुखभरीत काणी सांगतात. उपरांत सत्याग्रही सेनापती बापट यांच्या बलिदाना उपरांत सगळी गोयची जनता पेटून उठली. ह्याच मजगती भारताचे समाजवादी चळवळीचे फुडारपण करत आशिल्ले डॉ राम मनोहर लोहिया हाणे काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापणूक केली आणि त्यांना सावन ताणे आपणाल्या राजकीय कारकिर्दीक सुरुवात केली. खर झुंजा विरोधी आणि साम्राज्य शाये आड भूमिका घेतिल्ल्या विंगड विंगड कारणा खातीर तांकां अमेरिका, म्यानमार, ग्रेट ब्रिटन आणि गोयातूय बंदखण फाव जाल्ली. जिवीत भर ते अन्याय आणि भ्रष्टाचारा आड खर लढो दिताले. गोय राज्य हे भारताचे अविभाज्य भाग असा आणि गोय स्वतंत्र जावपाकूच जाय असे त्यांचे म्हणणे आशिल्ले. डॉ राम मनोहर लोहिया भारत देश छोडो आंदोलनाक सक्रिय वाटो घेतिल्लो. पोर्तुगीजांची सत्ता उखडून भायर मारपाची हे सगळ्या सत्याग्रहींचो उद्देश आशिल्लो. पोर्तुगीजांनी आपणाले सैन्य वाढयले. सत्याग्रही दिसतात त्यांचेर गोळ्यो झाडात असे आदेश त्याने आपल्याला सैनिकांक दिले. वर्तमानपत्रे, शाळा, रेल्वे, गाडयो बंद केले. गोयकार पेटून उठले. तांकां पोर्तुगीजांची सत्ता खिळखिळी करून उडोवपाची आशिल्ली. तांच्या धगधगत्या काळजाचेर भडकोवपाचे काम डॉ राम मनोहर लोहिया हाणे केले. 1942 वर्सा भारत छोडो आंदोलनात भुईगत रावून चळवळीचे फुडारपण केले. त्या वेळार तांकां अटक झाली. लाहोरच्या बंदखणीत असतानाच त्यांची तब्येत बिघडली आणि सुशेग घेवपाक म्हणून ते असोळणे हंगासरल्या इश्टाकडे आयलो. ही खबर राष्ट्रवादी लोकांक कळली आणि ते तांकां मेळूक आयले. गोयकारांनी तांचेर जावपी पोर्तुगीज सत्तेचो जुलूम तांकां कथन केलो. तांच्यो दुखभरीत काणयो त्यांनी आयकून घेतले आणि त्यांनी सगळ्या गोयकारांक मडगावच्या मैदानाचेर एकठांय जावपाक सांगले. तो दीस म्हणजे 18 जून मडगावच्या चौकेन हजारांनी लोक एकठांय झाले. मडगाव पोलीस स्टेशन ते नगरपालिका मेरेन लोकांनी गच्च भरून गेल्ले. लोकांनी डॉक्टर राम मनोहर लोहिया पळोवंक नाशिल्लो. अस्कित ते आपणालो इश्ट ब्रागांजा बरोबर घोडा गाडीतल्यान माचयेर देवले. तांकां पळोवन सगळ्या गोयकारांनी जय हिंद, डॉक्टर राम मनोहर लोहिया की जय असे नारे लायले. मडगावच्या मैदानाचेर कितें तरी घडपाचे आसा ही कुणकुण पोर्तुगीज अधिकाऱ्यांक लागली. पोर्तुगीज पोलीस अधिकारी आपणाल्या आर्मी सहित मडगावच्या मैदानाचेर हाजीर रावले. कोणाचीच पर्वा न करता डॉक्टर राम मनोहर लोहियान आपणाल्या भाषणाक सुरुवात केली. घोंग्यांनी पाऊस पडटालो पण कोणीच आपणाल्यो छत्र्यो उघडल्यो ना. डॉक्टर राम मनोहर लोहियांचे भाषण चालूच आशिल्ले इतल्यान एका पोलीस अधिकाऱ्यान त्यांच्या हाताक धरून त्यांचेर पिस्तूल रोखून धरले. डॉक्टर राम मनोहर लोहियान पिस्तूल सायडीक काढले. हे पळोवन थंय हाजीर आशिल्ल्यांच्या आंगार काटो उबो रावलो. अशें करून त्यांनी भाषणबंदीचो कायदो त्यांच्या दोळ्या मुखार पेसून काढलो. डॉक्टर लोहियाक अटक करून गाडयेन घालो आणि मडगावच्या पोलीस स्टेशनाचेर व्हेलो. त्यांच्या फाटोफाट गोयची हजारांनी जनता थंय एकठांय झाली. पोलीस अधिकाऱ्यांक लोकांक थंयच्यान वचपाचे फरमान सोडले पूण लोक थंयच्यान कशेच वचपाक तयार नाशिल्ले. त्यांनी डॉक्टर राम मनोहर लोहियाक लोकांक थंयच्यान वचपाचे फरमान सोडपाक लायले. डॉक्टर राम मनोहर लोहियाक ही चळवळ अशीच चालू दवरपाचे लोकांक आव्हान दिले. तुमच्या सगळ्या मदीं जी

12:30 जाल्ले आसात. अस्तुरी कार्यावळीत आता ऐकुया स्वर संगम. शास्त्रीय संगीतात आज सुरवेक ऐकुया आशा खाडीलकर हांच्या गायनात राग मधमात सारंग.

आशा खाडीलकर यांच्या गायनात नित्यसमय ऐकलो राग मधमाद सारंग. या उपरांत मीनाक्षी दास यांच्या गायनात गौड सारंग.

0: नमस्कार, हांव मानसी आनी ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय क्रांती दिसाची राज्य पावण्यावेली मुखेल कार्यावळ आयज सकाळी पावणे 9 वरांचेर पणजे आझाद मैदानाचेर जाली. गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आनी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आझाद मैदानावेल्या हतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र ओपून तांणी आर्गां ओपली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुखार प्रलंबित आशिल्ले गोवा महामार्ग कायदो पुनर्जीवन दुरुस्ती आणि प्रामाणीकरण विधेयक 2023 गोंय सरकारान फाटी घेतला. गृह मंत्रालयान ह्या विधेयकात काय बदल सुचयल्यात ह्यो सुचोवण्यो आसपावून घेऊन परतून विधेयक केंद्रीय गृह मंत्रालयाक सरकार सादर करतले. गोंय पर्यटन उदरगत महामंडळावरवी भौशीक खाजगी भागीदारी मॉडेला खातीर 40 वर्सां पोरण्या म्हापशा रेजिडन्सीचो पुनर्विकास करपाच्या कामाचो बुन्यादी फातर काल मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हाणी घालो. फाटल्या दशकात भारतान शिक्षण, कुशळटाय, उद्योजकता, खेळ, भलायकी आणि नागरी सहभागातल्यान तरणाट्याखातीर संद स्थिरपणान वाढयल्या अशें केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा मंत्री मनसुख मांडवीय हाणी सांगले. मध्य प्रदेशात अध्यात्मिक जागृतायवरवी आदिवासी समाज सशक्तीकरणाविशीच्या कार्यावळीखातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सकाळी हजर आशिल्ल्यो. 5 दिसांच्या मध्य प्रदेश भेटीचेर त्यो आयज इंदोर पावल्यो आणि देवी अहिल्याबाई होळकर विमानतळार मुखेलमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूबाई पटेल आणि हेर वरिष्ठ फुडारी आणि अधिकाऱ्यांनी तांका उमेदीन येवकार दिलो. गोंयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाले शास्त्रीय गायक पंडित प्रसाद सावकार काल वयाच्या 98 वर्सा संसाराक अंतरले. दक्षिण गोंयच्या फोंडे तालुक्यातल्या बांदोडा हांगा भारतीय तंत्रज्ञान संस्था गोंयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेन जालो अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां फ्रांसाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांका मुंबईत मेळटले. हे बसकेत दोनूय फुडारी भारत फ्रांस रणनिती भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आणि प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या प्रश्नाचेर मतांचे आदान प्रदान करतले. प्रधानमंत्री मोदी हांच्या सरकाराची फाटी 12 वर्सां उदरगत आणि दायजाच्या संगमाचो भांगराळो काळ झाला असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हाणी आज सांगले. या 12 वर्सांत श्रीराम जन्मभूमी मंदीर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि उज्जैन महाकाल लोक बांधकाम झाले जाल्यार संसारिक दर्जाची जोडणी, मुळावी बांदावळ प्रकल्प आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांची देशाच्या उदरगत प्रवासाक अपूर्व गती दिला असे तांणी सांगले. फाल्यां सांजेच्या 3 वरांचेर श्री बलराम निवासी शाळा काणकोण हांगा कबड्डी, खो खो, हँडबॉल, बॅडमिंटन आणि एथलेटीक खेळा प्रकारात 10 आणि 18 वर्सां पिराय गटात चले आणि चलयांचे पंगड निवडपा खातीर निवड चाचणी आयोजित केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधय चॅनलावेल्यान आमी उलयता. आयकुया कानळा वावळा.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे. विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं. पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है. राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए. ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए.
0: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोड बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अर्ल स्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्टल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3

वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरु आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार.

आह एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग तिसरा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनीही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 PM 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

साडेसतक चावडेर कार्यावळी आयकुपाक रावात. ल्हान जमनीचेर फायदेशीर शेती करप राही गांवकर हांचे उलोवप आसतले. 8:15 गीत गजल, 8:30 कलात्मक गोंय ह्या वळेरेचो 12वो वांटो तुमकां आयकुपाक मेळटलो. राज्या धावरणचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आयकुपाक रावात पंडीत प्रभाकर कारेकर हांच्या गायनात राग सुर मल्हार, तशेंच पंडीत भीमसेन जोशी हांच्या गायनात राग नटमल्हार तुमकां आयकुपाक मेळटलो. 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीतात डॉ एम बालमुरली कृष्णम हांचे गायनात राग कामवर्धिनी. 11:00 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11:10 आयजीएमची निमणी सभा सोंपतली. तर ऐकविनो ही आशिल्ली कार्यावळींची रुपरेषा.

0: थारिल्ले आकाशवाणीक अंदू 90 वर्सां जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदीत साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत असा. आकाशवाणीन म्हजे फाटीच 48 वर्सांचे नाते. म्हाका घडोवपात आकाशवाणीचो व्हड वाटो असा. हांव म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायता.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. ऐकूया सुगम संगीताची कार्यावळ सदाफुली. कार्यावळीत सुरवेक प्रसाद सावकार हांच्या आवाजात बाकीबाब बोरकर हांची गीतरचना.

समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

आम्ही ऐकतात हिंदी फिल्म गीता. आणि आता ह्या उपरांत ऐकूया महेंद्र कपूर आणि सांगा त्यांच्या आवाजातलं उपकार ह्या फिल्मातलं गीत.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या जोडावजतले हे आशिल्ले प्यासा सावन या फिल्मातले गीत. ह्या गीता सांगतकच हिंदी फिल्मगीतांची ही कार्यवळ इथल्यान हंगा सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेल्यान आम्ही उलयता. आता बरोबर 3 वरांचेर हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली आणि 3 वरां 10 मिनटांचेर कोकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.

इश्टानो, गोंयांक परकीय सत्तेंतल्यान मुक्त करपाक जाणीं जाणीं उडी मारली, जाणीं आपली जीण ओपली, जाणीं आपले सर्वस्व पणाक लायले, त्या निर्भीड जे निर्भीडपणान पोर्चुगीजां कडेन लढले, गोंयांक जुल्मा पासून मुक्त करपाक जाणी क्रांती केली, त्या सगळ्या झुजाऱ्यांक क्रांतिकारांक नमन करून करुया सुरवात आयच्या युवाणी ह्या कार्यावळीक.

गोंयचें प्राकृतीक सौंदर्य तशेंच भुगोलीक नदरेन रक्षण जाल्ले कारणान खुबश्या राज्यांक गोंय जाय आशिल्लें. देखीक गोंयचें शतवाहन राज्य, भोज राज्य, कोंकण मौर्य, चालुक्य, शिलाहार, कदंब राज्य, विजयनगर, बहामनी, अदिलशाह आनी निमणे थळार पुर्तुगेज शासनान राज्य केलें. सगळ्या राज्यांच्या शासना खातीर गोंयची सांस्कृतीक ऐतिहासीक दायजाची वृद्धी जाली. विंगड विंगड शासनान गोंयचेर राज्य केल्या कारणान गोंयाक संस्कृतीच्या नदरेन भर पडली. बहामन वंशान गोंयाक शिल्पी क्षेत्रांत थोडो भोव योगदान दिला. बहामन शासकाच्या सांगण्यार गोंयांत मस्जिदी बांदपाची ऑर्डर दिल्ली. बिजापुरी शासनाच्या शेवटा पुर्तुगेजांनी गोंयचे जैत मिळयले. इतिहास सांगता की पुर्तुगालचो राज्यपाल अथवा निर्देशक अफोन्सो दी आल्बुकेर हांच्यांनी 1 मार्च 1510 ह्या दिसा जैत मिळवपाचो यत्न केल्लो, जो निष्फळ झालो. मागीर 25 नोव्हेंबर 1510 वर्सा एक मोठे सैन्यबळ घेऊन आल्बुकेरान अदिलशाह कडल्यान गोंय जिकले आनी त्या दिसा पासून पुर्तुगेज शासनान गोंय आपल्या खाला घेतले. गोंयचेर जैत मिळयले तो दीस म्हळ्यार संत कात्रीन हांचे फेस्ताचो दीस. त्या दिसा आपणें गोंय जिकले म्हणून आल्बुकेरान संत कात्रिनाच्या नावान एक ल्हान चर्च बांदली. ही चर्च गोंय तशेंच समेस्त एशियेंत सगळ्यांत पयली चर्च. सैन्यबळान परिपूर्ण आल्बुकेरान 1543 वर्सा बार्देस तशेंच सालसेत वाठार जिकले. तिसवाडी, बार्देस आनी सालसेत ह्या वाठारांक वेल्लास कॉन्क्वेस्तास हे नाव पडले. बाकीचे उरिल्ले तालुक्यांची जैत मिळून तांकां नोवेस कॉन्क्वेस्तास हे नाव पडले. पुर्तुगेज सरकारान सुमार 451 वर्सा राज्य केले. इश्टानू 451 वर्सा हो कमी काळ न्हय. ह्या काळान गोंयकारांच्यो चाली रिती संवय संगती थोडो भोव बदल्ल्यो. ह्या 451 वर्सा ह्या काळान गोंय एके नदरेन हिंदुस्थानाच्या भायरूच उरले अशें म्हणूं येता. भारताक 15 ऑगस्ट 1947 ह्या भांगराळ दिसा स्वातंत्र्य मेळ्ळें, पूण आजून पर्यंत गोंयाक पुर्तुगेज शासना कडल्यान मुक्ती मेळूं नाशिल्ली. गोंयकार पुर्तुगाली राजवट्याच्या वायट आचरणाचेर सामको बेजार आशिल्लो. तेन्ना आशेचे किरण देव कसो पावलो तशें एका महापुरुषाचे आगमन जालें, जांचें नांव भौमानिस्त डॉ राम मनोहर लोहिया. भौमानिस्त डॉ राम मनोहर लोहियाचे भारत तशेंच गोंय स्वातंत्र्या खातीर व्हड योगदान आसा. तांच्यांनी आशारहीत गोंयकारांक स्वातंत्र्याचे किरण दाखयले. डॉ राम मनोहर लोहिया हांच्या मार्गदर्शनान गोंय स्वातंत्र्य चळवळीक सुरवात जाल्ली. इतिहास सांगता की भौमानिस्त डॉ राम मनोहर लोहिया सुशेक घेवपा खातीर आपलो इश्ट डॉ जुलियाव मिनेझीस हांच्या घरा आयिल्ले. भारताचे एक महान व्यक्तित्व तशेंच समाज सुधारक आमच्या गोंयांत आयला तेन्ना गोंयचे प्रमुख लोक तांकां मेळपा खातीर गेले. जेन्ना डॉ राम मनोहर लोहिया कळें की पुर्तुगेज सरकारान गोंयकारांचेर उपद्रव हाडला तेन्ना तांणी हो निश्चय केलो हाजेर कितें तरी उपाय काडप सामके गरजेचे. डॉ लोहियान लोकांक एक जावपाक सांगले. तांच्यांनी हे लेगीत सांगले की जर तुम्ही सगळी एक आसात जाल्यार तुमचे कोणूच काय करू शकना. 18 जून 1946 दीस उजवाडलो. डॉ लोहिया आपले इश्टाक डॉ जुलियाव मिनेझीसांक घेऊन ठरल्या स्थानार पावले. डॉ लोहियान उलोवप सुरू केल्ल्या म्हळ्यार पुर्तुगेज पुलिसान तांकां बंदखाण केली. सगळीकडे जय हिंद नाऱ्यांचो जयघोष जालो. बायलां मदीं वत्सला किर्तनी हांकां जय हिंद म्हणले म्हणून बंदखाण जाली. अशें म्हणटा की गोंयकारांनी डॉ लोहियाक बंदखाण केल्या कारणान तांच्यांनी मडगांव पुलीस स्थानाचेर गर्दी केली. लोहियाक स्वता तेन्ना लोकांक नियंत्रणांत हाडचें पडलें. डॉ लोहिया 19 जून 1946 ह्या दिसा मुक्त करून रेल्वेर बसून बॉम्बे धाडप जाले. भौमानिस्त मनोहर राय सरदेसाय हे कोंकणी भाशेचे नामवंत साहित्यकार. तांच्यांनी आपले उत्कृष्ट भाशाशैलींतल्यान 18 जून 1946 ह्या इतिहासीक दिसाचेर कविता रचल्या. त्या कवितेतले थोड्यो ओळी. मंगळाराचो आसलो दीस, पावस नेट्टान पडटालो. मंगळाराचो आसलो दीस, पावस नेट्टान पडटालो. आम्या पोना ल्हान पोर कुडकुडेत रडटालो. आम्या पोना ल्हान पोर कुडकुडेत रडटालो. लोखणाचो आयलो पुरुस कोणाक खबर खंय साकून. लोखणाचो आयलो पुरुस कोणाक खबर खंय साकून. भावा, तुका याद आसा 18 जून? 18 जून 1946 ह्या चळवळीन गोंयकारां मदीं चळवळ करपा खातीर प्रेरणा दिली. हे चळवळी वयल्यान पुर्तुगेज सरकाराक कळून चुकिल्ले की गोंयाक मुक्ती मेळोवपा खातीर कितेंय करूं शकता. 15 ऑगस्ट 1954 आनी 15 ऑगस्ट 1955 ह्या सत्याग्रहांचो गोंयाक मुक्ती मेळोवपा खातीर व्हड योगदान आसा. हो सत्याग्रह अहिंसात्मक आशिल्लो, ज्याचो मुख्य अभिप्रेत गोंय

0: मुक्त करपा आशिल्लो. 15 ऑगस्ट 1955 सत्याग्रहान कर्नाल सिंग बेनीपाल हांचे बलिदान सामके मोलादीक. तांच्या बलिदाना खातीर पुराय गोंय तांचे ऋणी आसतले हातून कांय दुबाव ना. शेवटा गोंयाक मुक्ती मेळोवपा खातीर भारत सरकारान ऑपरेशन विजय नांवाची कारवाय सुरू केली. ऑपरेशन विजय ही एक सैनीक कारवाय जी रक्षा मंत्री भौमानिस्त कृष्ण मेनन हांणी 18 डिसेंबर 1961 वर्सा गोंयकारांक पोर्तुगेज शेकातळांतल्यान मुक्त करपा खातीर केल्ली. ह्या कारवायेचो मुखेल मिलिटरी जनरल KP कँडेत आशिल्ले. पोर्तुगेज सरकारान भारतीय फौजी फुडें कितलीशीच आडमेळी हाडली. देखीक गोंयचे प्रमुख पूल मोडले गेले, पूण आडमेळी हाडून लेगीत आडमेळ्यांचे पोट चिरून भारतीय फौज फुडें गेली. शेवटा तो भांगराळ प्रसंग आयलोच जेन्ना पोर्तुगेज शासनान शरणागत पत्र म्हळ्यार डॅक्लेरेशन ऑफ सरेंडर दिवन गोंय भारतीय शासनाचे आधीन केले. भारतान गोंयाक ऐतिहासीक तशेंच सांस्कृतीक मळार स्विकार केले. आमचे गोंय मुक्त जाले. 19 डिसेंबर हो दीस गोंयभर व्हडा उमेदीन मनयता. विंगड विंगड वाठारांनी भाशणां, देशभक्ती गीत गायन सर्त, ऐतिहासीक नाटक आदी कार्यावळींचे आयोजन करता. हो दीस एका उत्सवा प्रमाण मनयता. जय गोवा. देव बरें करूं.
1: गोयचो मुक्ती दीस. सुविध्य धारवाडकर हांचे उलोवप नेक्स्ट तुम्ही ऐकले.

ऐक मनु पहिली सांगता आमच्या ह्या सभे नृत्यपाच्या उरिल्ल्या कार्यावळीविषयी. सवरा 15 मिनटांचेर हिंदुस्थानी शैलीचेर आधारित कोकणी कोकणी गीतांची सुगम संगीताची कार्यावळ आसतली शब्दुली. सवरा 30 मिनटांचेर ऐक मनावात खासा कार्यावळ. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळा निमतान डिजिटल इंडिया ट्रेड 12 ह्या अंतर्गत बिल्डिंग अ कनेक्टेड गोवा ही कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली. आसान वेळार 7:35 सातवरांचेर भक्तीगीत. 7:30 चावडेर हातून ल्हान जमनीचेर फायदेशीर शेती करप ह्या विशीं राही गांवकर हांणी दिल्ली म्हायती आसतली.

रातच्या 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्री वाइड आणि 9:45 इनसाइट ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले.

आणि राजच्या धावराचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातून पंडित प्रभाकर कारेकर हांचे गायनन राग सूर मल्हार, तसेच पंडित भीमसेन जोशी हांचे गायनन ऐकूया राग नटमल्हार. आणि साडेदहा कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातून डॉक्टर एम बालमुरली कृष्ण हांचे गायनन तुमका ऐकू मेटलो राग कामवर्थिनी. तर ऐकपणी आशिल्ल्यो आमच्यो आयच्यो ह्यो उरिल्ल्यो कार्यावळी.

आणि आता सांगता फाल्या विद्रोबाच्यो कार्यावळी. फाल्या शुक्रार 19 जून 2026 सकाळच्या सभेन सदांक विचार किरण उपरांत आमचो आधार. 11:45 शतकमिटा खातीर माहिती. हातून पावसातल्यो भाज्यो रोवप ह्या विशीं उमा जोशी हांणी दिल्ली माहिती आसतली. योग आणि न्हीद ह्या विशीं डॉ सीताकांत कामत खाणेकर हांणी दिल्ली माहिती आसतली. संजीवनी ह्या कार्यावळीन सकाळी 11:50 कार्यावळीची रुपरेषा.

आला सकाळी साडेदहा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हातून फैयाज वसफुद्दीन डागर हांच्या गायनान तुमकां ध्रुपद गायन फाल्यां आयकूंक मेळटलें तांचे आनी ताणी गायलो राग आशिल्लो अहिर भैरव. तर आयकूंक वचूं नाकात, फाल्यां सकाळीं साडेदहा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन फैयाज वसफुद्दीन डागर हांचे ध्रुपद गायनान राग अहिर भैरव. 11:05 गातारा हे मेरा दिल, 11:30 एनसीआरटीची प्रायोजित कार्यावळ उमंग.

ऐकून फाल्या दनपारा 12 वरांचेर कार्यावळीची रुपरेषा 12:05 आसतली. हातून दर एकल्याचो प्रश्न वेदिका जोशी हांचे उलोवप आसतले आणि गीत गजलींची कार्यावळ आसतली खासा बायल कलाकारांनी गायली. 1:05 कानावळा 41 सदाफुली आणि दनपारा 2:30 ऐकूया हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ.

सानवेळा 5:30 इंग्लिशीतल्या युवाळेन स्पोर्ट्स राऊंड ही कार्यावळ असतली. 4:05 कार्यावळीची रुपरेषा आणि हवामान. 7 रोजगार वृत्त. 15 शब्दुली.

नवरा 15 मिनटांचेर स्पॉटलायट, नवरा 30 मिनटांचेर करंट अफेअर्स ह्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले. आणि रातच्या 10 वरांचेर तुमच्या पसंतीच्या मराठी गीतांची कार्यावळी ऐकण्यात मनपसंत गीते. तर ऐकपणे ह्यो आशिल्ल्यो आमच्यो फाल्यां वितरपाच्यो म्हादय चॅनलावेल्या कार्यावळी. आणि आता सांगता 105.4 मेघाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजे केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यो कार्यावळी. सध्या चालू असा रेनबो सांजची कार्यावळ फोन इन संगीत सरगम ही कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली 7:10 8:00 कांतारा, 8:30 सदाबहार पोरण्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ, 9:00 ते 12:05 मेरेन तुमकां ऐकूंक मेळटल्यो पश्चिमी संगीताची कार्यावळ. हातून 9:00 प्रायोजित कार्यावळ आर घातूक सोमया, 9:30 स्पोर्टिंग लिव्हर्स आरजेस चॉईस, 10:05 11:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ. तर आशिल्ल्यो 105.4 मेघाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजे केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यो कार्यावळी.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. आयकुप्यान सांजवेळची 10:15 आनीक 35 सेकंद जातात. आयकूंक दिता हिंदुस्थानी शैलीचेर आधारीत कोंकणी गीतांची सुगम संगीताची कार्यावळ शब्दुली. कार्यावळीच्या सुरवेक प्रमोद प्रियोळकर हांच्या आवाजान हे गीत आयकुया.

ऐकून घ्याशिल्ली शब्दुली ही कार्यावळ आम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेव चॅनलावेळा उलयता. आता ऐकूया कोंकणीतल्यान खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन मध्य प्रदेश आणि ओडिशाच्या 5 दिसांच्या भोंवडेर गेल्यात. आयज त्यो इंदोर विमानतळार पावल्यो आणि थंय मध्य प्रदेशाचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुखेलमंत्री डॉ मोहन यादव हांणी तांकां येवकार दिलो. इंदूर सावन राष्ट्रपती बेतूल हांगासर प्रवास करून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयान आयोजित केल्ल्या आध्यात्मिक जागृतायवरवी आदिवासी समाजाचे सशक्तीकरण या कार्यावळीक हाजीर रावले. आदिवासी समाजाक सशक्त करपाचो हेत आशिल्ली ही परिषद फकत प्रदेशा खातीर न्हय तर पुराय देश आणि समाजा खातीर महत्वाची अशे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मेळाव्याक संबोधित करताना सांगले. भारताचे सांस्कृतिक दायज नव्यान उर्बेन सांबाळून दवरतात, मनयतात आणि मुखार व्हरतात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान श्री मोदी हांणी सांगले की विरासत भी विकास भी या दृष्टीकोनाच्या मार्गदर्शनाखाला पोरण्या वस्तूंक परतून हाडपासावन आध्यात्मिक आणि तीर्थयात्रेची मुळावी बांदावळ घटमूट करपा मेरेनचे यत्न भारताच्या कालबाह्य परंपरेकडेन लोकांक परतून जोडपाक लागल्या असे प्रधानमंत्री मोदी हांणी म्हटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटलां की योग भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशांत रुजिल्लो असून

0: ओपून संवसार भरपावला. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हांचो एक लेख सोशल मिडियाचेर शेअर करताना प्रधानमंत्र्यांनी हे विधान केला. आयज संवसारभर योगाची परब मनयतात, हातूंतल्यान कालबाह्य परंपरेची नवी कदर दिसून येता अशे श्री मोदी हांणी सांगले. अन्न सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर फकत शेतकी उत्पादन चड न्हय तर शास्त्रीय साठो आनी अन्नधान्याचे कार्यक्षम वितरण करपाची गरज आसा अशें गिरायक वेव्हार आनी अन्न आनी भौशीक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज सांगले. आयज नवी दिल्लीन भारतीय अन्न महामंडळाच्या एका कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यांत ते उलयताले. तंत्रगिन्यान आनी डिजिटलायझेशन हाका लागून भौशीक वितरण वेवस्थेंत बदल जाला आनी अन्नधान्य वितरणात पारदर्शकता घटमूट जाल्या अशें तांणी नदरेक हाडून दिले. आयज ऑटिस्टीम अभिमान दीस मनयतात. हो दीस ऑटिस्टीक व्यक्ती खातीर अभिमानाचे महत्व अधोरेखित करता आणि ऑटिझमांक एक दुयेंस न्हय तर एक वेगळेपण म्हणून समजून घेऊन उर्बा दिता. मान्यता, प्रतिनिधित्व आणि सुधारणा या तीन मुखेल स्तंभांचे ऑटिस्टीक अभिमान दीस 2024 हे मुख्य विषय केंद्रित असतात. सर्वोच्च न्यायालयान आज देशभरातली राना आणि सैमीक परिसंस्थांचे संरक्षण करपाच्या गरजेचेर भर दिला. झारखंड सारख्या राज्यांकडेन समृद्ध सैमीक साधना असून तांचे जतन करप गरजेचे आशिल्ल्याचे निरीक्षण न्यायालयान नोंदयला. सरन्यायाधीश सूर्यकांत हांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठान राना वाठारांत फातर खणकाम आणि स्टोन क्रशराबाबत झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाक आव्हान दिवपी झारखंड राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळान दाखल केल्ल्या याचिकेचेर सुनावणी करताना ही टिप्पणी केल्या. खेळ. आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषक सर्तीन आज भारतीय वेळाप्रमाण राती 11 वरांचेर लिंड्सा हँडिंग्ले हांगा वेस्ट इंडीज आणि स्कॉटलँड या पंगडामधी खेळ जातलो. हाचे आदी ह्याच मैदानाचेर अ गटातल्या मॅचीन भारतान नेदरलँड पंगडाचेर 95 धावड्यांनी जैत मेळयल्ले. हवामान. फुडल्या 4-5 दिसांत तेलंगणा, ओडिसा, झारखंड, बिहार, छत्तीसगडातल्या आनीक कांय वाठारांनी मॉन्सून पावस आनीक फुडें वचपाची परिस्थिती आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण आसाम, मेघालय, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम हांगा फुडले 4 दीस खूप व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. फुडले 2 दीस अरुणाचल प्रदेश, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोरामात, त्रिपुरा, ओडिसा, तामिळनाडू, पुंडुचेरी आणि कराईकल या वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान सांगला. फुडे दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, मराठवाडा, ओडिसा आणि उत्तर कर्नाटकात सोमार मेरेन गडगड आणि जोगला पडपाची शक्यताय असा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमका फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.
1: आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हायती चॅनलवाल्यान आम्ही उलयता. आयकपनो तुमका आता आयकूंक दिता. मोदी सरकारच्या 12 वर्सांच्या कार्यकाळा निमतान डिजिटल इंडिया 2012 ह्या अंतर्गत बिल्डींग अ कनेक्टेड गोवा ही कार्यावळ.
2: वेलकम लिसनर्स, दिस इज रश्मी नरसे वेलकमिंग यू ऑन स्पेशल प्रोग्राम Digital India at the rate 12 years, building a connected Goa. To give us more insight about this, we have CEO of Ethernet Express, Mahendra Tiwari. Welcome, sir.
3: Namaskar.
2: Sir, my first question to you is, as an internet service provider, how do you view the journey of Digital India over the last 12 years?
3: It has been nothing short of digital renaissance. In 2014, the internet was treated as a luxury or an optional utility. Today, in 2026, it is as fundamental as electricity or water. As an ISP, we don't just see ourselves as a business anymore. We view ourselves as a partners in nation building. The journey of Digital India has transformed our role from providing connectivity to enabling empowerment for the last mile.
2: What has been the biggest change in internet connectivity in Goa since the launch of the Digital India mission, sir?
3: The biggest change in democratizing and unmatched reliability. What I mean is, Goa has a unique, beautifully scattered geography. We have coastal

त्रैलोक्याचे स्वामी श्री गुरु महाराज जे अविनाशी आहेत, ज्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तीन दैवतांचा अंतर्भाव आहे, अशा ह्या दैवताला नमस्कार। त्यांच्या चरणी लीन होऊन त्यांच्या कृपेचा आशीर्वाद सदोदित आपण घेऊया।

0: श्रोते हो, हा होता आजचा भक्तिगीतांचा कार्यक्रम.
1: बेटा, मैं कल अपने भतीजे के घर होके आया, देखकर हैरान रह गया कि वो लोग दिन भर एसी चलाते हैं, रोज वॉशिंग मशीन चलाते हैं, घर में दो दो फ्रिज हैं, फिर भी उसका बिजली बिल पता है कितना आता है? जीरो. मैंने पूछा तो भतीजा बोला, चाचा जी, सब ऊपर वाले की दया है. मतलब सोलर पैनल की. मैंने सोचा अब तो लगवाना ही पड़ेगा.
2: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर.
3: हर घर सूर्य घर.
0: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवाल्यांना उलयता. ऐकपनो आता बरोबर 7:20 ऐकूया प्रादेशिक खबरो.
4: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावर भी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. युएसात का मुखेल खबरो. गोय क्रांती दिसाच्या फाटभुयेर आज राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री दर प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोयच्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओपली. मुख्यमंत्री दर प्रमोद सावंत हांणी आज पणजी पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर बुन्यादी फातर घालो. फ्लॅट नावार करपा खातीर 15 दिसां भितर म्हज्या घरा भशेन म्हजो फ्लॅट येवजणेतली अशी घोषणा मुख्यमंत्री दर प्रमोद सावंत हांणी केल्या. मनोहर पर्रिकर खेळा उत्कृष्टता केंद्रान 19 दिनांक सांजेच्या 3 वरांचेर 10 आणि 18 वर्सां पिराय गटातल्या चले आणि चल्यांचो पंगड निवडपा खातीर निवड चाचणी आयोजित केल्या. आता पुराय खबरो. गोय क्रांती दिसाच्या फाटभुयेर आज राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री दर प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोयच्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओपली. गोयच्या मुक्ती चळवळीत वांटो घेवपी लोकांनी केल्ल्या त्यागाचो उगडास करून स्वातंत्र्याच्या संघर्षात आपले दायज तिकोवन दवरपाची राज्याची वचनबद्धताय जण एका गोयकारान तिगोवन दवरची अशे हे वेळार राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी म्हळां.
5: As we commemorate this day, we pay a heartfelt tribute to Dr. Ram Manohar Lohia, Dr. Menaces and countless freedom fighters who kept the movement alive. Their courage continues to inspire generations. The Goan freedom movement was remarkable for its unity. People from different religions, languages, communities and backgrounds came together for a common cause.
4: विकसित गोय करपा खातीर सगळ्या गोयकारांचो तेको आसपाक जाय अशें मुख्यमंत्री दर प्रमोद सावंत हांणी म्हळें. गोयचे संवसारीक आणि देशी आकर्षण घटमूट करून देशाची पर्यटन राजधानी म्हणून राज्य सरकार सक्रियपणान वावुरता अशें ताणी सांगले. 2014 उपरांत गोयात महत्वाच्या उदरगतीची गती दिसून आयली अशें ताणी म्हळें.
6: विसरपाक जायना, आमी इतिहास याद दवरता, तीच फुडली बरी पिढी तयार जाता. आणि म्हणून गोयच्या स्वतंत्र संग्रामात त्यांच्यानी वाटो घेतलो अशा प्रत्येकाक फाटल्या 7 वर्सांच्या कंटिन्युअसली वेगवेगळ्या वेळार आमी त्यांचो गौरव करपाचे काम हे सातत्यात फुडें आयला. त्याकाच याद दवरून आमी जशें म्हणटा

0: की दैनिक तरुण भारत आणि दैनिक केसरी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पाचव्या पिढीतले आज रोहित टिळक आमच्यामध्ये हजर असा आणि त्या दैनिक केसरी सुद्धा खूप मोठं वाटो पुण्याच्या गोयच्या स्वातंत्र्य संग्रामात उतरलो त्यांचे बी आज अभिनंदन करता.
1: स्वातंत्र्य झुजाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबा संबंधित जायत्या प्रश्नांचेर उपाय काढपा खातीर गोय स्वातंत्र्य झुजारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाय आणि मुख्यमंत्री तसेच कर्मचारी निवड आयोगाच्या उपक्रमाची तोखणाय केली. पात्र उमेदवारांक फायदो जातलो आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता सुधारतली हे सकारात्मक पाऊल असे ताणी म्हळे. गोयातल्या स्वातंत्र्य झुजाऱ्यांच्या कल्याणाकडे दिले आधार आणि लक्ष दिवपा खातीर मुख्यमंत्र्यांचे देसाय आणि उपकार मानले. 18 जून 1946 ह्या दिसा राम मनोहर लोहिया हांणी मडगांवांत जाल्ले सभेत गोंयकारांक जय हिंद हो नारो दिलो आनी ह्या घोशणेन पुराय गोंयकारांच्या मनात क्रांतीची कीट पेटयली. ह्या घडणुकेचो उगडास म्हणून हो दीस मनयतात आनी ह्या घडणुकेक 80 वर्सां पुराय जातात त्या निमतान मडगांव घडोवन हाडिल्ल्या सुवाळ्यात भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी डॉ राम मनोहर लोहिया तशेंच गोंय मुक्ती झुजात आपले प्राण ओपिल्ल्या सगळ्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओपली. ह्यावर उलयतना कामत आणि गोय राज्य उदरगतीच्या मार्गावर वाट चलता आणि गोयात साधन सामग्री वाढोवपा खातीर केंद्र सरकारान गोयाक 2000 कोटी रुपयांचे अनुदान दिला अशी माहिती दिली. गोयात एकलोय मनीस स्वतःच्या मालकीच्या घरापासून पयस उरचो न्हय ह्या खातीर मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हजे घर ही येवजण सुरू केल्या आनी आतां मेरेन 1000 भर लोकांक हे येवजणे खाला घराची मालकी मेळ्या अशें तांणी सांगले. काणकोणाक कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी चावडी हांगाच्या हुतात्मा स्मारकाचेर फुलां ओंपून हुतात्म्यांक आर्गां ओंपली. गोयच्या स्वातंत्र्य झुजाऱ्याच्या बलिदानाची याद दवरपाचे महत्व सांगून उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकर हांणी तरणाट्यांक तंत्रगिन्यानाच्या युगात नवनिर्माण आणि सृजनशीलता आपणान देशभक्ती मूल्यांची सांबाळ करचो असे आवाहन केले. क्रांती मैदान फोंडे हांगा जाल्ल्या गोवा क्रांती दीस कार्यावळीत उलयतना शिरोडकर हांणी म्हळे की तरणाट्या पिळगेक स्वातंत्र्य संघर्षाची जाणविकाय आसची आणि गोयच्या गिरेस्त दायजाचो अभिमान बाळगूपा जाय. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी पणजी पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर आज बुनयादी फातर घालो. ह्या इमारतीचे बांधकाम गोय साधन सुविधा उदरगत महामंडळ करता. ह्या प्रकल्पा खातीर 45.62 कोटी रुपया सरकार खर्च करता. ह्या नव्या इमारतीक लागून गोय पुलिसांक आधुनिक मुळावे सुविधा आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकाभिमुख प्रशासकीय व्यवस्था मेळटली असे मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगले.
0: 60 इयर्स याद हेडक्वार्टर्सातल्यान पुलीस हेडक्वार्टर्स म्हणून काम पळयतात आणि सातत्यात हाजी इम्प्रुव्हमेंटाची रिनोव्हेशन किंवा नवीन बिल्डिंगची याची गरज आशिली. ओके हे हेडक्वार्टर्स आज आम्ही 45 करोड्स ऑफ रुपीज खर्च करून विदिन अ 1 इयर ऑफ अ टाइम ही बरी बिल्डिंग तुम्ही सगळ्या जणांनी पहिल्या असतली प्रशस्त अशी बिल्डिंग म्हणजे विदिन गोवन हेरिटेज बिल्डिंग हे तयार करपाचो आमच्या गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हांच्यानी संकल्प केला.
1: ह्या कार्यावळी वेळार मुख्यमंत्र्यांच्या हस्तुकी गोय पुलिशेक 97 मोटरसायकली वाटल्यो. ह्या मोटरसायकलींचो राज्यभर गस्त वाढोवपाक आनी आपत्कालीन परिस्थितीत बेगोबेग प्रतिसाद दिवप सोपे जातले अशें मुख्यमंत्र्यान म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. फ्लॅट नावार करपा खातीर 15 दिसां भितर म्हज्या घरा भशेन म्हजो फ्लॅट येवजणेतली अशी घोषणा मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केल्या. मेर्शी सहकार सेवा भवनाच्या उक्तावणा उपरांत मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत उलयताले. ह्या वेळार सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, सांताक्रूज मतदारसंघाचे आमदार रुडॉल्फ फर्नांडीस, सहकार निबंधक आशुतोष आपटे आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. लोकांक स्वतःचे घर घेवप कठीण आशिल्ले ताका लागून लोकांनी तयार फ्लॅट घेतले. मात ते फ्लॅट विकते घेतकच तो म्हजो फ्लॅट उरूंक ना. लोकांनी बिल्डराकडच्यान फ्लॅट विकतो घेतलो मात अजूनही तो फ्लॅट नावार ना. फ्लॅटाचे दस्तावेज ना. तांचे कडेन फक्त भागधारक प्रमाणपत्र आसा नाजाल्यार प्रतिज्ञापत्राचे कागद आसात. इमारत 40 वर्सां पोरणी जावन लेगीत सुवात खऱ्या धन्याच्या नावार आसा आनी इमारत बांदपी बिल्डर गोंयांत ना. हे खातीर सहकार निबंधक, सहकार सचीव आनी महसूल सचीव सुटसुटीत म्हजे फ्लॅट येवजणेचेर काम करतात. 15 दिसांनी म्हज्या घरा भशेन म्हजो फ्लॅट येवजण तयार जातली. सहकार से समृद्धी संकल्पना आमचे सहकार मंत्री अमित शाह हांणी देशाक दिल्या. सहकारातल्यान जर समृद्धी घडोवपा खातीर सगळ्यांच्या सहकार्याची गरज आसा असो उलो ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी मारलो. प्राचीन कला कुसरीच्या परंपराच्या काळात उगात

0: किमान जमिनीचेर फायदेशीर शेती करप ह्या विशीं राही गांवकर हांणी दिल्ली ही माहिती.
1: नमस्कार. चावडेर ह्या कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. हांव राही गांवकर, गोंय शेतकी महाविद्यालयाचे विद्यार्थी. म्हजो आयचो विशय आसा ल्हान जमनीचेर फायदेशीर शेती. आमी खूबदां लोकांक अशें म्हणटना आयकता, जमीन चड ल्हान, शेती आतां फायद्याची ना. पूण थोडे रावून विचार करया, खरेंच जमीन ल्हान आसा काय आमी आजून त्याची पुराय क्षमता सोदून काडूंक ना? गोंयांत सुमार 80% शेतकार मार्जिनल कॅटेगरीन पडटा, म्हणल्यार ते 1 हॅक्टर परस उण्या जमनीची लागवड करता. जायते जाणांक लेगीत 400, 500, 800 स्क्वेअर मिटर अशे लहान जागो आसा. आनी ल्हवू ल्हवू लहान जमीन म्हणल्यार लहान उत्पन्न ह्या विचाराक लागून जायती शेतां शेती नासतना पडींग उरता. पूण आयज हांव एक वेगळोच नदर सांगपाक सोदता, कारण आयज शेती म्हणल्यार कितली जमीन आसा हेचेर न्हय, तर दरेक स्क्वेअर मिटर कितले बुदवंतपणान वापरता हेचेर आसा. आतां एक खीण दोळे बंद करून 500 स्क्वेअर मिटर प्लॉट कल्पना करात. तो मातसो दिसूं येता, पूण आमी विचारपूर्वक त्याची विभागणी केल्यार ती एक वेवस्था जाता. फक्त एक पीक पिकोवचे परस आमी त्याची रचना लहान एकत्रीत शेता सारखी करता. उदाहरणा खातीर सुमार 250 स्क्वेअर मिटर सिजनल भाजयां खातीर, फळां पिकां खातीर 100 स्क्वेअर मिटर, 50 स्क्वेअर मिटरचेर ल्हानशी पोल्ट्री युनिट, थोडोसो जागो कंपोस्ट करपाक आनी 2 ते 3 बी बॉक्सीस. अशें पळोवंक गेल्यार ती लहान जमीन इतली लहान दिसना, तोय उत्पादक दिसता. पयली म्हणल्यार भाजीपालो, नेमान उत्पन्नाचो स्त्रोत. भाजीपालो हो लहान जमनीच्या फायद्याचो बॅकबोन असो. भेंडे, वांगी, मिरसांगो, काकडी, पालेभाजी सारकिल्ली पिकां, त्यांची वाड नेटान जाता आनी गोंयांत बाजारांत मागणी बीन सतत आसता. एकदांच सगळे रोवचे बदला शेतकार बियाची वांटणी करून पेरणी करपाक शकता, म्हणल्यार दर आठवड्याक कापणी करप. सप्तकी कापणी म्हणल्यार सप्तकी उत्पन्न. आनी जेन्ना भाजी रेड्स बेड्स मल्चिंग ड्रीप इरिगेशन करून पिकयता तेन्ना उत्पन्न सुदारता, उदकाचो वापर उणो जाता आनी तणाची वाड बीन नियंत्रीत जाता. ही महाग टॅक्नॉलॉजी न्हय, तर ह्यो मेथड्स एग्रीकल्चर डिपार्टमेंट आनी केव्हीकेन भारतान चालीक लायिल्ल्यो वेव्हारीक पद्दती. दुसरी म्हणल्यार फळां, जी दीर्घकाळ स्थिरताय दिता. आतां कल्पना करा, त्या 500 स्क्वेअर मिटर प्लॉटाच्या शिमेचेर आमी केळी, पपायो, शांगो, पेरां अशी झाडां रोयता. पपाय 8 ते 10 म्हयन्या भितर पीक दिवपाक लागता आनी केळी 1 वर्सा भितर. ह्या पिकांक सदांच जतनाय घेवपाची गरज नासता, पूण हार्वेस्ट करतना व्हड प्रमाणान उत्पन्न मेळटा. देखून भाजीपालो सप्तकी उत्पन्न दिता, जाल्यार फळां सिजनल आदार दिता. ही शॉर्ट टर्म आनी मिडियम टर्म रिटर्न समतोल दवरपाची गजाल. तिसरी जावन आसा पोल्ट्री, लहान पूण बळिश्ट. 10 ते 15 कोंबडी पोसल्यार सुद्दां खूब फायदो जावंक शकता. तांतयां थळाव्या स्वरुपान विकूंक मेळटा. गांवटी तांतयांक तर बरी मागणी आसा आनी 1 डझन फाटल्यान 250 ते 300 रुपया शेतकार जोडूंक शकता. आनी कोंबड्या पासून मेळपी मॅन्युअर पिकांक सारें म्हण वापरूंक जाता. पिकांचे अवशेश पोल्ट्री फीड म्हणल्यार खावड अशी म्हण वापरूंक येता. हाका लागून इनपुट खर्च उणो जाता. जेन्ना शेतीचे घटक एकमेकांक आदार दिता तेन्ना फायदो आपोआप वाडटा. आतां एक इंट्रस्टिंग गजाल उलोवया, म्हणल्यार म्होवाचे मूस पोसप, जे आसा एपिकल्चर. शेतान फक्त 2 ते 3 बी बॉक्सीस सुरक्षीत प्रमाणान दवरल्यार म्होवाच्या माध्यमांतल्यान अतिरिक्त उत्पन्न मेळपाक शकता. म्होवा मूस पॉलिनेशन वाडयता. बरें पॉलिनेशन म्हणल्यार भाजीपालो आनी फळांच्या पिकांत बरी फ्रूट सेटींग. देखून म्होवा मुसांक लागून उत्पन्न वाडटा. आनी गोंयचे हवामान वर्साचो चडसो वेळ म्होवा मुसांच्या वावराक योग्य आसता. देखून लहान शेतकारांक व्हड जाग्याची गरज नासतना हो एक अतिरिक्त उत्पन्नाचो प्रवाह म्हणू येता. ह्या वेळार म्होवा मुसांची लागवड सुरू करतना शेतकार एकलेच न्हय हेच सांगपाक म्हत्वाचे. खादी आनी विलेज इंडस्ट्रीज कमिशन प्रधानमंत्री रोजगार

निर्मीत कार्यावळीन इच्छूक शेतकारांक आनी गांवगिऱ्या तरणाट्यांक मामूस पोसपाक प्रशिक्षण कार्यावळी दिता. प्रशिक्षण यशस्वीपणान पुराय केल्यार सहभागी लोकांक आपले उद्योग सुरू करपाक मदत करपाक मामुसांच्यो पेटयो आदार दिता. जायते प्रकारणांनी ह्या हनीबी बॉक्सेस मेळटा. तेंचे खर्च सुमार 8 ते 9 हजार रुपया आसता. बीपीएल कार्ड आशिल्ल्या लोकांक आर्थिक नदरेन दुबळ्या विभागांतल्या लोकां खातीर हो आदार फुकट मेळटा. अशा उपक्रमांक लागून सुरवातीचो जो इनिशियल इन्वेस्टमेंट कॉस्ट आसा तो उणो जाता आनी लहान आनी किनारी शेतकारांक मामूस पोसपाक आदार जाता. आतां ह्या वेळार जायते आयकप्यांक हो एक प्रस्न पडटलो, हे प्रत्यक्षान फायद्याचे आसा काय? पिकाचे योग्य नियोजन, स्टेगर्ड प्लांटिंग, मर्यादित कोंबड्यो आनी थोडी मधमाशी पेटी असल्यार 500 स्क्वेअर मीटर एकत्रित प्रणालीन वास्तविक रितीन वर्षाक सुमार 1,00,000 रुपये तयार करूं येता. जर आमी ते सायंटिफिकली मॅनेज केले आनी सारखे मार्केटिंग केले जाल्यार, अर्थात हे आपोआप घडना, तेका नियोजन, श्रम आनी सुसंगती जाय. पूण ते साध्य करपाक सारखे आसा. आतां आमचे शेती खातीर खूब महत्वाची गोष्ट म्हणल्यार वॉटर मॅनेजमेंट पळोवया. गोंयांत पावसाच्या दिसांनी खूब पावस पडटा, पूण पावसाच्या उपरांत बाकीच्या म्हयन्यांनी चड करून उदकाचो ताण येता. देखून शेतकाऱ्यांनी पावसाचे उदक एकठांय करप, शक्य जाल्यार शेतांत ल्हान तळी बांदप, ड्रीप इरिगेशन सिस्टम लावप, मल्चिंग करप ह्या गजालींचेर लक्ष केंद्रीत करचे पडटले. उदक वाचयले म्हणल्यार पयशे वाचले. आतां पळोवया सॉयल हेल्थ, जी आमची खरी संपत्ती आसा. ल्हान शेतकार केन्ना केन्नाय खर्चाक लागून साऱ्यांक गुंतवणूक करपाक फाटी सरता, पूण एकत्रीत शेती म्हणल्यार इंटिग्रेटेड फार्मिंग केल्यार सैमीक रितीन रसायनाचेर आदारून रावप कमी जाता. किचन वेस्ट, पोल्ट्री मॅन्युअर, पिकांचे अवशेष उपयोग करून कंपोस्टिंग करूंक येता. निरोगी मातयेक लागून चड बरे उत्पन्न मेळटा. आतां पळोवया मार्केटिंग, जो खरो गेम चेंजर आसा. आयज गोंयांत जायते गिरायक गांवठी भाजी पसंद करता. ल्हान शेतकार हेचो खूब फायदो करून घेवंक शकता. तांकां शेजाऱ्यांक सप्तकी बाजारांत आनी ल्हान लोकल नेटवर्क माध्यमान विक्री करूं येता. थेट विक्री केल्यार फायद्याचे प्रमाण वाडटा, कारण मिडलमॅनचो वांटो उणो जाता. ल्हान जमनींतल्यान फ्लेक्झिबिलिटी मेळटा आनी फ्लेक्झिबिलिटी म्हणल्यारच स्ट्रेंथ मेळटा. आमी एक मानसिकताय बदलूंक जाय. ल्हान जमीन हे दुबलेपण न्हय, तर नवे करपाची एक संद. ल्हान शेतांनी विविधताय आनी दर्जाचे लक्ष केंद्रीत करूं येता. 500 स्क्वेअर मीटर सायंटिफिकली मॅनेज केल्यार भाजयेच्यान विकली रिटर्न्स मेळटा. फळां वेळा वेळार रिटर्न्स दिता. पोल्ट्रीच्यान रेगुलर इनकम मेळटा. मामूस उत्पन्न वाडयता आनी तेंचे कडल्यान आमकां म्होंव मेळटा. कंपोस्ट लागून इनपुटचो खर्च उणो जाता. जायते लहान व्हाळ एकठांय येवन एक स्थिर उदरनिर्वाह जाता. शेतकाम यशस्वी जावपाक व्हड जमीन जाय अशें जायते तरणाट्यांक दिसता, पूण मॉडर्न एग्रीकल्चर आपल्या कडेन कितली जमीन आसा हेचेर न्हय, तर ज्ञानाचेर चलता. हाय वेल्यू क्रॉप्स, प्रोटेक्टेड कल्टिवेशन, इंटिग्रेटेड सिस्टम्स, डायरेक्ट मार्केटिंग ही ल्हान शेतकारांक फावशी आशिल्ली साधनां आसा. जर आमचे शेतकार मार्जिनल फार्मर्स आसा जाल्यार ल्हान जमनीचेर शेती करप पर्याय न्हय, तर गोंयच्या शेतकी फुडारा खातीर गरजेचे आसा. आमी माझी जमीन फक्त 500 स्क्वेअर मीटर आसा अशें म्हणपा बदला म्हाका 500 स्क्वेअर मीटर संद आसा अशें म्हणया. कारण जेन्ना नियोजन सायंटिफीक जाता, शेतांत विविधता येता, शेतां भितर संसाधनाचो पूर्ण वापर जाता, तेन्ना ल्हानशे जमनीचो कुडकोय एका कुटुंब्याक स्वाभिमानान पोट भरूंक शकता. हो सिद्धांत न्हय, हे वेव्हारीक साध्य करपा सारखे आसा आनी ही पद्दत प्रोग्रेसिव्ह शेतकाऱ्यांनी पयलींच चालीक लायिल्ली आसा. देखून फुडले खेपे आमी जेन्ना एक

ऐकू बेलो पुरुषोत्तम पै ह्यांच्या आवाजान युसुफ अशेख ह्यांची ही रचना तुम्ही ऐकली आणि ही आशिल्ली आईची चावडेरी कार्यावळ.

0: पण योगाचे खाशेलेपण अशे की तो फकत कुडीचेरूच काम करिना तर कूड मन श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता।
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता। योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता। योगात कसलीच सर्त नसता। योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय।
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात, योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा। भुरग्या सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात।
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय तर जीवित जगपाची एक कला।
0: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा, पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड मन श्वास भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता। देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता पण योग आमका सुप्रसन्न समतोलित आणि आनंदी करता।
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा।
3: योगक्षेमं वहम्याहम्।

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमोनचं मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवा टेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे. त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदान प्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थुर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमएचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नववहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्या

0: यावर्षीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागात ते वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत

0: की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है। एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है।
1: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरब यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20 21-15 असा पराभव केला। अनमोल खरबची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वेई हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती। चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला। उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी स्नेहा प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे। ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे। त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे। याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन। फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदावेल्यान उलयता। ऐकूपनो रातची 8:15 आणि 20 सेकंद जातात। ऐकूया गीत गझलींची कार्यावळ। कार्यावळीच्या सुरुवात उस्ताद अहमद हुसेन आणि उस्ताद मोहम्मद हुसेन यांच्या आवाजात ही गझल ऐकूया।

0: ऐकवा नऊ मिताली सिंग आणि भूपिंदर सिंग यांच्या आवाजान ही गझल तुम्ही ऐकली आणि ही आशिली आईची गीत गझलींची कार्यावळ. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदावल्यान आम्ही उलयता. रातची 8:30 आणि 20 सेकंद जातात.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ. संशोधन, लेखन आणि प्रस्तुती डॉ साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते, प्रथम नमन गणपते.
1: भाग 12 फुगडेची ओळख.
3: नमस्ते आयको बेन, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्म गोय. कलात्म गोय
4: आयकवानो, गोयांत बायलां खातीर व्यक्त जावपाची निजाची म्हणून जी माध्यमां आसात तातूंत गीत आनी नृत्याचो आस्पाव आसपी मुखेल असो प्रयोगजिवी प्रकार म्हळ्यार फुगडी. ह्या फुगडेची वळख आयज आमी करून घेतात आमच्या कलात्मक गोय हे वळेरेंत.

निसर्ग, गोठ्यातली गोरवा, घुडातली कोंबडी, कुत्री, मांजरा, म्हशी हातून ती स्वतः गुंतून घे असली. दुःख परते परते शेजारणीक सांगले जाल्यार ती परत साशे घोवात सांगत म्हणून तिका भय आसलो. तिणेन मागीर आपल्या वेदनेचे गाणेच केले आणि फुगडीन ते गुंपले. जावेक जाव शिकयता घोटयेन भाकर लिपयता, जावेक जाव शिकयता घोटयेन भाकर लिपयता, येगे जाऊया वाड्यान बसन खाऊया, येगे जाऊया वाड्यान बसन खाऊया, वाड्यातली भाकर गोड गे जावेचो काढलो झोड गे, वाड्यातली भाकर गोड गे जावेचो काढलो झोड गे.

0: कलात्मक गोय हे वळेरींत ह्या प्रयोग जीवी कले विशीं ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर पांडुरंग फळदेसाय कितें म्हणटात ते आयकुया.
1: धालांचे मांडार आमकां बरेचशे नाट्य किट्स काही वेळाचे दिसतात. उदाहरणार्थ थंय न्हवरो बकलेचे लग्न जाता, थंय सावज मारप जाता, थंय येणीची फुगडी जाता. आतां येणीची फुगडी म्हाका कितें थोडेशें एक विस्तारून सांगता. येण किंवा वेण, येण किंवा वेण म्हळ्यार सासूमाय, दोन सासमायो, जावपी न्हवऱ्याची सासमाय आणि जावपी व्हंकलेची सासमाय विहीण, त्या दोगांय जाण एकमेकाक प्रश्न विचारतात. अशें अशें तुगे चलीक अशें आसा, हे ते अमूक अमूक अमूक अमूक अमूक. ती विचारतात तुगेलो चलो कसो आसा, अमूक अमूक अमूक अमूक अमूक. मागीर ही चलयेचे वर्णन करतात, ती चल्याचे वर्णन करतात. मागीर खंय तरी अशें तांकां खटको उठ्ठा आनी त्या देवळाचे ती तुगेली हे आसा ती कशी वायट ते सांगपाक लागता. वो तुगेलो चलो कसो वायट हे सांगपाक लागता. आणि त्या हातू मध्ये लोकांची मनोरंजन जाता आयकतल्याचे, आणि तांगेले हे शेवट जाता तेन्ना तांगे झगडी जावपाक लागतात. दोघांना वेणीची शेवट झगडी जातात आणि ती मागीर मोकळी जातात सोंपता. असो तो प्रकार असा. म्हणजे तातूंत निवळ मनोरंजन पण तातूंत संवाद असा, हे म्हणजे सतत उत्स्फूर्त संवाद कारण न्ही, ताका ती वेणीची फुगडी म्हणतात.

सीताबाई चोडणकर आणि सांगत यांनी गायली ही फुगडी तुम्ही ऐकली. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून उलयता. आता बरोबर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज एट 9 आणि आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करता. त्याच्या उपरांत 9:15 स्पॉटलाईट ही कार्यावळ तुमका ऐकूंक मेळटली दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. रातची 10:32 जातात. आयकुपी न्हू हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ आतां तुमकां आयकूंक दिता. ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार आनी नमस्कार. आयज आयकुया पंडीत प्रभाकर कारेकर हांच्या गायनान राग सुर मल्हार, तशेंच पंडीत भीमसेन जोशी हांच्या गायनान राग नटमल्हार. तर कार्यावळीक सुरवात करतना पंडीत प्रभाकर कारेकर हांच्या गायनान आयकुया राग सुर मल्हार.

ऐकमनू शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गायनान राग सूरमल्हार निघतोच तुम्ही ऐकलो. आणि ही कार्यावळ पुढे वरताना आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजान राग नटमल्हार.

ऐकून पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात राग नटमल्हार निघतोस तुम्ही ऐकलं. आणि ही आशिल्ली आयची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवाल्यांना मी उलयता. आमची फुडली कार्यावळ रोकडीच. ऐक मनोर आजची धावरा 30 मिनिटं आणि 35 सेकंद जातात. ऐकूया कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आयज ह्या कार्यावळीन डॉ एम बालमुरली कृष्ण हांचे गायन तुमकां आयकूंक मेळटलें. तांणी गायलो राग कामवर्धिनी. तर ऐकूया कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन डॉ एम बालमुरली कृष्ण हांच्या गायनान राग कामवर्धिनी.

ऐक मनो, कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन डॉक्टर एम बालमुरलीकृष्ण हांचे गायन तुम्ही ऐकले. तांणी गायलो हो आशिल्लो राग कामवर्धिनी, आणि या सांगाताक कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोंपता.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादय चॅनलावेळेला आम्ही उलयता आता बरोबर 11 वरांचेर हिंदीतल्यान आणि 11:05 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेळेला सहक्षेपित करतात.